नमस्कार, आकाशवाणी पणजी 105.4 मेगाहर्ट्साचेर तुमी आयकतात FM रेनबो. तेच वांगडा 1278 किलोहर्ट्साचेर डिजिटल मोडाचेर तुमकां आयकूंक मेळटात न्यूज ऑन एअर आनी म्हादय चॅनल. आयकपेनो, आयज वार मंगळार. भारतीय सौर दीस स श्रावण शके 1948 म्हळ्यारूच 28 जुलय 2024. सकाळची 5:55:40 जातात. FM रेनबोच्या प्रसारणाक आता आमी सुरवात करतात. सुप्रभात.

एक मिनट सकाळचे बरोबर सवरा जाऊन 5 मिनटात 30 सेकंद जातात. 105.4 MHz तुम्ही ट्यून केला आकाशवाणी पणजी केंद्राचं हो FM रेनबो चॅनल. एक तंचा मर्या आयच्या आमच्या तरीकवार कार्यावळीचेर. आता ही कार्यावळीची रूपरेषा सांगू जाल्या उपरांत आयकूंक रावात आमची भक्ती गाण्याची कार्यावळ पुष्पांजली.

सवरे जाऊन 30 मिनिटांचेर आसल्यो मुखेल खबरो आनी उपरांत हिंदुस्थानी शास्त्रीय संगीताच्या कार्यावळीत विदुषी गिरिजा देवी हांच्या गायनात ऐकुया राग देवगांधार. सातवरे जाऊन 10 मिनिटांचेर नमस्कार गोवा हे कार्यावळीत तरेकवार माहिती सयत सोबीत संगीत तुमकां आयकूंक मेळटले. हातूंत विचार किरण दिनविशेष. सातवरे जाऊन 30 मिनिटांचेर आयकुया दिल्ली केंद्रा वयल्यान ग्लॅस्गो युनायटेड किंगडम हांगासर चालू आशिल्ल्या कॉमनवेल्थ गेम्स 2026 ह्या खेळाचो आयच्या दिसाचो नियाळ. मजगती सातवरे जाऊन 25 मिनिटांचेर आयकुया प्रादेशीक खबरो. आठवरे जाऊन 15 मिनिटांचेर कातारांची कार्यावळ. 9 वरांचेर पोरण्या हिंदी फिल्मी गितांची कार्यावळ सत्ता बहार. तरेकवार मराठी गितां आयकूंक रावात 10 वरां जावन 10 मिनिटांचेर. 11 वरां जावन 5 मिनिटांचेर कोंकणी सुगम संगीत. आमच्या आयच्या दनपारच्या सभेत 12 वरां जावन 10 मिनिटांचेर आयकूंक रावात चित्ररंजन हिंदी फिल्मी गितां. दनपारां 1 वरां जावन 5 मिनिटांचेर कातरांची कार्यावळ. 2 वरांचेर मराठी भावगीतां. 2 वरां जावन 30 मिनिटांचेर मुखेल खबरो जाल्या उपरांत तरेकवार पश्चिमी संगीत सुरवेक वाद्य संगीत ज्यूक बॉक्स हे कार्यावळीत. 3 वरांचेर रिदम एन ब्लूज. 4 वरां जावन 5 मिनिटांचेर तुमच्या मागणेच्या पश्चिमी संगीताची कार्यावळ. 5 वरां जावन 10 मिनिटांचेर ऑन रॉक. मजगती 3 वरां जावन 30 मिनिटांचेर आयकूंक रावात एनसीआरटीन सादर केल्ली प्रायोजित कार्यावळ उमंग. आमच्या सांजेच्या सभेत 5 वरां जावन 35 मिनिटांचेर हिंदुस्थानी शास्त्रीय संगीताच्या कार्यावळीत विदुषी गिरिजा देवी हांच्या गायनात ऐकूया राग गांधारी बहार. रेनबो सांज तरेकवार गीतांची ही कार्यावळ सांजवेळा 4 वरां जावन 5 मिनिटांचेर. 7 वरां जावन 10 मिनिटांचेर सांजवेळच्या कार्यावळीत ऐकूंक रावात फोन इन हॅलो चित्ररंजन. कातारांची कार्यावळ रातच्या 8 वरांचेर. 8 वरां जावन 30 मिनिटांचेर पोरण्या हिंदी फिल्मी गीतांची कार्यावळ सदा बहार. 9 वरां जावन 15 मिनिटां सावन तरेकवार पश्चिमी संगीत परतून एकदा तुमच्या सेवेक हाजीर जातले. सुरवेक ट्युजडे ट्विस्ट. 10 वरां जावन 5 मिनिटांचेर द कंट्री म्युझिक आर. आनी निमण्या सुवातेर आयच्या कार्यावळीत ऐकुया 11 वरां जावन 10 मिनिटांचेर हार्ट टू हार्ट. त्रिष्टाने ह्यो आशिल्ल्यो आयच्या दिसा वितरावाच्यो आमच्यो तरेकवार कार्यावळी ज्यो तुमकां आयकूंक मेळटल्यो आकाशवाणी पणजी केंद्राच्या ह्या FM रेनबो सेवेंत 105.4 MHz.

ऐकनो सकाळची बरोबर सवर जाऊन 10 मिनटं आतात. पुष्पांजली हे कार्यमेत आयचे दिसा आहे नमन बुद्धिदाता गणनायकाक.

इशान तुम्ही आयकतात भक्तिगानीचे कार्यवळ पुष्पांजली 105.4 MHz आकाशवाणी पणजी केंद्राच्या या FM रेनबो सेवेत.

0: ईशानो, ही असली आमची भक्ती गाण्याची कार्यवळ पुष्पांजली. सवर जाऊन 30 मिनिटांचा हा वेळ. ऐकूया मुख्य खबरो.
1: नमस्कार, हांव राजश्री कामत आनी आसात के मुखेल खबरो. कार्मीक भौशीक कागाळी आनी पेन्शन राज्यमंत्री डॉ जितेंद्र सिंग हांणी भौशीक परिक्षा अनुसूचीत साधनांचेर प्रतिबंधक उपाय दुरुस्ती विधेयक 2026 लोकसभेत मांडले. ह्या विधेयकात भौशीक परिक्षा अनुसूचीत साधनांचेर प्रतिबंधक उपाय कायदो 2024 दुरुस्ती करपाचो यत्न केला. देशविरोधी भावना पसरोवपाचो वा राज्यातील जातीय शांतता इबाडपाचो यत्न करपी व्यक्तींचेर गोवा पुलीस कडक कारवाय करतले अशी शिटकावणी मुखेलमंत्री दत्त प्रमोद सावंत हांणी दिल्या. आयपीव्हीच्या बसकेत उत्पादन इलेक्ट्रॉनिक्स हॉस्पिटॅलिटी मिळून 622 कोटींच्या गुंतवणूक प्रकल्पाक मान्यताय दिल्या. हातूंतल्यान 3,000 नोकऱ्यो तयार जावपाची आस्त आसा अशी माहिती मुखेलमंत्री दत्त प्रमोद सावंत हांणी दिल्या. समाज कल्याण संचालन

न्यायालयान देशाचे पद्मविभूषण पद्मभूषण आनी पद्मश्री ह्या उच्च नागरी पुरस्कारा खातीर शिफारसी आनी नामांकनां मागिल्यात. ह्या पुरस्कारा खातीर शिफारसी वा नामांकनां awards.gova.in ह्या वेबसायटी वयल्यान 31 जुलय मेरेन धाडपाक जाय. तशेंच ऑनलायन अर्जाची हार्ड कॉपी 28 जुलय मेरेन समाज कल्याण संचालनालयाच्या खात्यांत सुपूर्द करपाक जाय अशें कळीत केलां. यूथ फॉर भारत संघटनेच्या वांगड्यांनी पणजेंतल्या आझाद मैदानाचेर निदर्शनां केली, जातूंत नीट आंदोलकाच्या हालींच्या जमावळार उमर खालीद हाका दिल्ल्या कथीत तेक्याक विरोध दर्शयला. मिनेझीस ब्रागांझा संस्थेन विरनोडा पेडणेच्या संत सोहिराबाई सोहराबानाथ आंबे सरकारी महाविद्यालय आनी रिसर्च केंद्राच्या जोडपालवान 1 ऑगस्टाक सकाळी 11 वरांचेर महाविद्यालयाच्या संकुलात लोकमान्य टिळक पुण्यतिथी निमतान पत्रकार दिसाच्या कार्यावळीचे आयोजन केलां. ग्लासगोत जावपी राष्ट्रकुळ खेळ स्पर्धेत भारताचे पॅरा शॉटपुटर शर्मिला धनकर हाणे बायलांच्या शॉटपुट F57 प्रकारात 9.81 मिटराची सर्वोत्तम कामगिरी करून भांगरा पदक जिखला. भारतीय हवामान खात्यान उत्तर आनी दक्षिण गोंया खातीर 31 जुलय मेरेन पावसाचो येलो अलर्ट जारी केला. ह्यो आशिल्ल्यो कांय मुखेल खबरो.

ऐकपनो 105 चार मेगार्साचे तुम्ही टून केला आकाशवाणी पणजी केंद्राचो हो एफ एम रेनबो चॅनल. सकाळची बरोबर 6:33 येतात. हिंदुस्थानी शास्त्रीय संगीताच्या कार्यावळीत आता आम्ही ऐकतलंय विदुषी गिरिजा देवी हांच्या गायनात राग देवगांधार.

ऐकपनो हिंदुस्थानी शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात तुम्ही ऐकत आहात विदुषी गिरिजा देवी हांच्या गायनात राग देवगांधार. आजच्या सांजवेच्या सभेत 5:35 तुमका ऐकूक मेळटले विदुषी गिरिजा देवी हांच्या गायनात ताणी गायल्लो राग गांधारी बहार.

0: सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण मंत्रालय दिव्यांग व्यक्तीच्या सक्षमीकरणाखातीर राष्ट्रीय पुरस्कार 2026 खातीर अर्ज आमंत्रित करता. भारत सरकारच्या सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण मंत्रालयान वर्स 2026 दिव्यांग व्यक्तीच्या सक्षमीकरणाखातीरच्या राष्ट्रीय पुरस्कारांखातीर ऑनलाईन अर्ज स्वीकारूंक राष्ट्रीय पुरस्कार पोर्टल www.awards.gov.in सुरू केला. दिव्यांग व्यक्तीच्या आंतरराष्ट्रीय दिसाच्या निमतान दरवर्सा 3 डिसेंबर हे दिसा प्रतिष्ठेचे नागरी पुरस्कार भेटयतात. दिव्यांग व्यक्तीच्या सक्षमीकरण आणि आसपावा खातीर केल्ल्या आगळ्या वेगळ्या यत्नांखातीर आणि मोलादीक योगदानाखातीर दिव्यांग व्यक्ती आणि संस्थांचो भोवमान करतात. सर्वसमावेशक वाटेकारपणाक उमेद दिवप आणि शिक्षण, रोजगार, नवो उपक्रम, समाजसेवा तशेंच सुलभताय अशा विंगड क्षेत्रांतली व्हड कर्तृत्वा मुखार हाडप आणि दिव्यांग व्यक्तींक समाजाच्या मुखेल प्रवाहांत हाडपाक गती दिवप हो या पुरस्कारां फाटलो उद्देश आसा. ऑनलाईन नामनिर्देशन प्रक्रिया 15 मे 2026 सावन सुरू झाल्या आणि ती 31 जुलै 2026 मेरेन चालू उरतली. नामनिर्देशन फकत राष्ट्रीय पुरस्कार पोर्टल www.awards.gov.in हाचे वरवीच स्वीकारतले. परत एकदा ऐकात www.awards.gov.in हाचे वरवीच स्वीकारतले. सविस्तर मार्गदर्शक तत्वां खात्याच्या संकेतस्थळार उपलब्ध असात.
1: आयकपना आता काय खिणा भितरच म्हळ्यार बरोबर 7:05 आयकूंक रावात दिल्ली केंद्रावेल्यान प्रसारित जावपी इंग्लिशीतल्यान खबरो.
2: द न्यूज रेड बाय अभिषेक मुखोपाध्याय. Prime Minister Narendra Modi interacted with Pavan Chandana and Naga Bharat Dhaka of Skyroot Aerospace. In a social media post, Mr. Modi highlighted that the success of Vikram 1 featured prominently in the discussion, along with several other interesting topics. The Prime Minister expressed happiness after hearing about the journey and insights into the future plans. He said the energy, ambition and positivity reflect the vibrant spirit of India's private space ecosystem. Mr. Modi also extended his best wishes to the entire Skyroot Aerospace team. State governments of Bihar and Assam have decided to withdraw cases and other legal proceedings initiated against people who participated in the protest over the alleged NEET UG examination irregularities. Bihar's State Home Department assured that it will immediately initiate the legal process to withdraw all first information reports, FIRs, criminal complaints and show cause notices against agitators registered before 6 p.m. on 26th of July. As per the official statement, persons arrested or detained in connection with cases filed prior to the deadline will be released immediately. The government also guaranteed that no future direct or indirect action will be taken regarding incidents before the cut of time. Assam's Home and Political Department

ऐकपण सकाळची बरोबर 7:10 आणि 40 सेकंद जातात. तुम्ही ट्यून केला 105.4 मेगाहर्ट्झाचेर आकाशवाणी पणजी केंद्राचो हो FM रेनबो चॅनल. नमस्कार गोवा.

आयकपना नमस्कार गोवा हे कार्यावळीत तुमकां सगळ्यांक येवकार. तरेकवार म्हायती सयत सोबीत संगीताची ही कार्यावळ. आयच्या कार्यावळींत सयचे पसुनूच आयकया विचार किरण दिनविशेष. सातारा जावन 30 मिनटां

0: तुम्ही ऐकताले विचार किरण, आणि आता आयच्या दिसा आमच्या इतिहासात घडिल्ल्या मुखेल अशा घटनांचो उगडास करून दिवपी कार्यावळ दिनविशेष.
1: दिनविशेष.

0: अशी जापसालदारकी थारता. ह्याच खातीर दर वर्सा मनशाक आपल्या कार्याची आपल्या जबाबदारीची जाणीव करून दिवपा खातीर 28 जुलय हो दीस जागतीक निसर्ग संवर्धन दीस म्हणून पाळटा. सैमाचे संवर्धन जर जाले ना जाल्यार मनशाक ग्लोबल वॉर्मिंग, दुयेंसां, वातावरणांतले बदल अशा कितल्याशाच समस्यांक तोंड दिवचें पडटलें. म्हणूनच निसर्गाचें संवर्धन हें जावपाक जाय. 28 जुलय हो दीस आनीकय कितल्योश्योच खास अश्यो घटना नोंद करता. आयचे हे दिसा 1821 वर्सा पेरू देशाक स्पेन राष्ट्रापासून स्वातंत्र्य मेळ्ळें. तर 1968 वर्सा नोबेल पारितोषीक विजेते रेडिओ एक्टिव्हिटी आनी रेडिओ केमिस्ट्री क्षेत्राचे प्रणेते जर्मन रसायनशास्त्रज्ञ ऑट्टो हेन हे ह्या संसाराक अंतरिल्ले. म्हणटकच आयज तांचो स्मृती दीस. आयचे हे दिसा 1934 वर्सा पंडीत मदन मोहन मालवीय आनी बापूजी अणे हांणी काँग्रेस राष्ट्रीय पक्षाची स्थापना केली. 1979 वर्सा भारतान 5वे पंतप्रधान चौधरी चरण सिंग हांची नियुक्ती जाली. लॉस एंजलीस हांगा 23व्या ऑलिंपिक स्पर्धांक सुरवात जाली तो दीस आयचो 28 जुलय 1984. भारतीय धवल क्रांतीचे शिल्पकार डॉ वर्गीस कुरियन हांकां पालोस मार ग्रेगेरियोस हो पुरस्कार फावो जालो आयचे दिसा 28 जुलय 1999 हे दिसा. तर आसामी लेखिका इंदिरा गोस्वामी हांकां ज्ञानपीठ पुरस्कार फावो जालो आयचे दिसा 2001 वर्सा. आयज जल्मल्ले वेस्ट इंडीजचे क्रिकेट कर्णधार आनी फलंदाज सर गॅरी सोबर्स 1936 वर्सा. तर अमेरिकन व्यंगचित्रकार जिम डेव्हिस हांचोय जल्म आयच्याच दिसाचो 1945 वर्सांतलो. गायक नट पंडितराव नगरकर हांचो आयज स्मृती दीस. जी पी नगरकर उर्फ पंडितराव नगरकर अशें तांचे रंगमाचयेवेले नांव. व्ही शांताराम हांच्या 1951 वर्सांतल्या अमर भूपाळी ह्या फिल्मांत तांणी होनाजी हें पात्र केलें आनी ते अजरंबर जाले. आयज तांचो स्मृती दीस. आयज आमी याद काडटा शाहीर पिराजीराव सरनाईक हांची. आयज तांचो जल्माचो दीस. शाहीर पिराजीराव सरनाईक हांणी कोल्हापुरांत शिवाजी पेठेंत पयलो पोवाडो सादर केलो. तो आशिल्लो बाजीराव प्रभूंचो आनी ताचे उपरांत तांकां प्रसिद्धी फावो जाली. मुंबईच्या हिज मास्टर्स वॉयस कंपनीन 1937 वर्सा तांची पयली ग्रामोफोन रिकॉर्ड काडली. तेद्या वेळार पोलीस कचेरेंत ते कारकुनाची नोकरी करताले. ही नोकरी तांणी 1950 वर्सा सोडली. पुराय जीण शाहिरी करपाकच ओपली. महाराष्ट्र शाहिरी संमेलनान तांकां शाहीर तिलक हो भोवमान दिलो. छत्रपती शहाजी महाराज हांणी तांकां शाहीर विशारद हो किताब भेटयलो. आयज तांचो जल्माचो दीस. तर ह्यो आनी अश्यो खास गजाली नोंद करता आयचो हो खास दीस 28 जुलय.
1: दिन विशेष.

आयज पर्यंत नमस्कार गोवा हे कार्यावळींत तुमी आयकताले. आयच्या दिसा इतिहासांत घडिल्ल्या म्हत्वाच्या घडणुकांचो नियाळ घेवपी कार्यावळ दिनविशेष.

ईशान, तुम्ही ऐकतात नमस्कार गोवा ही कार्यवळ, तरेकवार माहितीसहित सोबीत संगीताची अशी 105.4 मेगाहर्ट्झाचेर तुम्ही ट्यून केला आकाशवाणी पणजी केंद्राचो हो FM रेनबो चॅनल. ईशानू, 7:25 आतात ऐकूया काय खिणा भितरूच आमच्या स्टुडिओतल्यान प्रादेशिक खबरो.

0: नमस्कार, आकाशवाणी पणजी केंद्राच्या प्रादेशीक खबरा विभागावरवी राजश्री कामत तुमकां प्रादेशीक खबर दिता. कार्मिक भौशीक काकाळी आनी पेन्शन राज्यमंत्री डॉ जितेंद्र सिंग हांणी भौशीक परिक्षा अनुचित साधनांचेर प्रतिबंधक उपाय दुरुस्ती विधेयक 2026 लोकसभेत मांडले. ह्या विधेयकात भौशीक परिक्षा अनुचित साधनांचेर प्रतिबंधक उपाय कायदो 2024 दुरुस्ती करपाचो यत्न केला. ह्या विधेयकात 10 वर्सां मेरेन बंदखण, 10 कोटी रुपया मेरेन दंड, गुन्यांवकारांची मालमत्ता जप्त करप, खाशेले फास्ट्रॅक कोर्ट आनी परिक्षा संबंधित गुन्यांवाची चौकशी तशेंच सुनावणी वेळार वेळ मर्यादा ह्या सारख्या कडक शिक्षेची तरतूद आसा.
1: आय रायज टू मूव्ह फॉर लीव्ह टू इंट्रोड्यूस द पब्लिक एक्झामिनेशन ब्रॅकेट प्रिव्हेंशन ऑफ अनफेअर मीन्स अमेंडमेंट बिल 2026 टू अमेंड द पब्लिक एक्झामिनेशन प्रिव्हेंशन ऑफ अनफेअर मीन्स बिल 2024. थँक यू स्पीकर सर.
0: देशविरोधी भावना पसरोवपाचो वा राज्यातली जातीय शांतताय इबाडपाचो यत्न करपी व्यक्तींचेर गोवा पोलीस कडक कारवाय करतले अशी शिटकावणी मुख्यमंत्री दोतर प्रमोद सावंत हांणी दिल्या. एका सोशल मिडिया पोस्टात तांणी सांगलां की शांततापूर्ण निदर्शनां करप हो लोकशायेतलो हक्क आसा आनी आपले विचार मांडपाच्या हक्काचो सरकार आदर करता. मात निदर्शनाचो गैरवापर करून अशांतताय निर्माण करप वा भौशीक सुवेवस्थेक धोको निर्माण करपी

0: प्रयत्न सहन करचे ना अशें तांणी स्पश्ट केला. गोंयभर शांतताय आनी कायदो सुवेवस्था राखपा खातीर सरकार बांदील आसा हाचो मुख्यमंत्र्यांनी पुनरुच्चार केला.
1: कालच्या आमच्या पुलिसांनी जी एक्शन घेतल्या ती रायटली घेतल्या. जे एंटी नॅशनल जे दिल्ली रायट्स ज्यांना अरेस्ट केल्या, जो उमर खालीद आणि बाकीचे कोण, हांकां फ्री कर म्हणून तर अशा पद्धतीचे प्लॅकार्ड खंयच्याय आंदोलनाच्या

0: खंयच्याय आंदोलनाच्या निमित्तान येवन जर गोंयात दाखयता आसत जाल्यार अशा पद्दतीची विच इज एन अगेन एंटी नॅशनल एक्टिविटी आमी खपोवन घेवचे ना.
1: आयपीबीच्या बसकेत उत्पादन इलेक्ट्रॉनिक हॉस्पिटॅलिटी मिळून 622 कोटींच्या गुंतवणूक प्रकल्पाक मान्यताय दिल्या. हातूंतल्यान 3,000 वयर नोकऱ्यो तयार जावपाची आस्त आसा अशी माहिती मुखेलमंत्री दोतोर प्रमोद सावंत हांणी दिल्या. उद्देग मंत्री मॉविन गुदिनो, आयडीसीचे अध्यक्ष आलेक्स रेजिनाल्ड तशेंच हेर संचालक हे बसकेक हजर आशिल्ले. नवे गुंतवणुकीक उर्बा मेळपा खातीर योग्य प्रकाराची वेवस्था तयार करपाचे सरकाराचे यत्न आसा. उद्देगांक सवलत दिवपी येवजण तयार करपाचेर लेगीत भासाभास जाली अशें मुखार मुखेलमंत्र्यान सांगलां. समाज कल्याण संचालनालयान देशाच्या पद्मविभूषण पद्मभूषण आनी पद्मश्री ह्या उच्च नागरी पुरस्कारां खातीर शिफारसी तशेंच नामांकनां मागयल्यात. सामाजिक न्याय, अनुसूचित जाती सक्षमीकरण, कला साहित्य आनी शिक्षण, खेळ, वैजकीय, समाजकार्य, विज्ञान आनी अभियांत्रिकी, भौशीक वेव्हार, नागरी सेवा, वेपार आनी उद्देग अशा वेगवेगळ्या मळार विशेष आनी अपवादात्मक कार्य वा सेवा करपी व्यक्तींच्या कार्याची दखल घेवन हे पुरस्कार दितात. ह्या पुरस्कारा खातीर शिफारसी वा नामांकनां award.goa.in ह्या वेबसायटी वेल्यान 31 जुलै मेरेन धाडपाक जाय. तशेंच ऑनलायन अर्जाची हार्ड कॉपी 28 जुलै मेरेन समाज कल्याण संचालनालयात सुपूर्द करपाक जाय अशें कळीत केलां. युथ फॉर भारत संघटनेच्या वांगड्यांनी पणजेंतल्या आझाद मैदानाचेर निदर्शनां केली जातूंत नीट आंदोलकाच्या हालींच्या जमावा वेळार उमर खालीद हाका दिल्ल्या कथीत तेक्याक विरोध दर्शयलो. निदर्शनां करप्यांनी राष्ट्रीय एकचार आनी देशाच्या हिताक तेको दिवपी घोशणा दिल्यो. तांच्या हातांत नेशन युनिटी अँड ट्रूथ, युनिटी ओव्हर डिव्हिजन आनी स्टुडंट्स फॉर भारत हो संदेश दिवपी फलक आशिल्ले. राष्ट्रीय एकचार आनी शांततापूर्ण लोकशाही विचारांचेर बांधिलकी उक्तावपा खातीर ही निदर्शनां केली अशें आयोजकांनी सांगलां. कृत्रीम वस्ती आनी फुलां तयार करपाचे प्रशिक्षण दिवन पेडणेच्या बायलांक आत्मनिर्भर जावपाक उर्बा दिवपाक कारवाय जाली. कार्यावळीच्या उक्तावण सुवाळ्यात उलयतना आमदार प्रवीण आर्लेकार हांणी प्रशिक्षण पुराय जातकच बायलांक तांच्या उत्पादना खातीर बाजारपेठ मेळची हे खातीर फुकट स्टॉल दितले अशें जाहीर केलां. केक तयार करप, शिवणकाम आनी अगरबत्ती तयार करपाच्या मळार अशाच कार्यावळी जायत्या बायलांक फायदो जाता अशें तांणी सांगलें. गोंयचे सांस्कृतीक दायज तिगोवन दवरपा खातीर मातयेच्यो मुर्ती तयार करपाक फुकट आधुनीक उपकरणां सयत पारंपारीक कारागिरांक सरकारी आदार मेळटा हाचेरूय आर्लेकारान भर दिलो. मिनेझीस ब्रागांझा संस्थेन विरनोडा पेडणेच्या संत सोहिरोबानाथ आंबे सरकारी महाविद्यालय आनी रिसर्च केंद्राच्या जोडपालवान 1 ऑगस्टाक सकाळी 11 वरांचेर महाविद्यालयाच्या संकुलात लोकमान्य टिळक पुण्यतिथी निमतान पत्रकार दिसाच्या कार्यावळीचे आयोजन केला. लेखक आनी पर्यावरण तज्ञ राजेंद्र केरकार कार्यावळीचे मुखेल सोयरे आसतले जाल्यार संत सोहिरोबानाथ आंबे सरकारी महाविद्यालय आनी रिसर्च केंद्राचे प्राचार्य मानाचे सोयरे आसतले. कार्यावळीत ज्येष्ठ पत्रकार राजेश परब, उमेश बाणस्तरकार, रमेश कुलवळकार आनी राजतिलक नायक हांचो सत्कार जातलो. ग्लास्को जावपी राष्ट्रकुळ खेळा सर्तीत भारताचे पॅराशुटर शर्मिला धनकर हिणे भायल्यांच्या शॉटपुट F57 प्रकारात 9.81 मिटराची सर्वोत्तम कामगिरी करत भांगरा पदक जिखले. भारतीय हवामान खात्यान उत्तर आनी दक्षिण गोंया खातीर 31 जुलै मेरेन पावसाचो येलो अलर्ट जारी केला. हवामानाच्या अंदाजा प्रमाण 1 आनी 2 ऑगस्टाक राज्यात मध्यम प्रमाणात पावस पडपाची शक्यताय आसा. आनी इतल्यान ह्यो प्रादेशीक खबरो सोपल्यो. आमच्यो मुखावेल्यो प्रादेशीक खबरो आयका सांजेच्या 7:20 नमस्कार.
2: की 5 दिनों का ये सफर बता रहा है कि भारतीय दल अभी थमा नहीं है बल्कि आने वाले दिनों में पदकों की चमक को बढ़ाने के इरादे से आगे बढ़ रहा है.
3: मजबूत टखने, पैरों में लोहे सी मांसपेशियां, कंधों पर बोझ संभाल लेने की अद्भुत ताकत और गजब का भुजबल, ये होती है पहचान वेटलिफ्टिंग की, जिसने राष्ट्रमंडल खेलों के इतिहास में इस देश को इन खेलों के पहले तक 46 स्वर्ण पदक सहित कुल 133 पदक दिलाए थे और ये संख्या इन खेलों में भी बढ़ती ही जा रही है. और कल से ही आरंभ हो गई वो स्पर्धाएं जो किसी भी मल्टी डिसिप्लिनरी खेल उत्सव की सबसे रंगारंग, सबसे ग्लैमरस और सबसे रोमांचक स्पर्धाएं होती हैं. एथलेटिक्स खेलों की रानी कहते हैं इसे, और जिस तरह से भारत एथलेटिक्स की दुनिया में अपनी पहचान बना रहा है उम्मीदें भी जवान होती ही जा रही हैं. कल किन भारतीय पंखों को परवाज मिली, कौन बिजली की तरह कौंधे, कौन के बोझ में दब गए, कहां मायूसी मिली और कहां अपना श्रेष्ठ प्रदर्शन करने का संतोष भले ही पदक में न बदला हो. तो आइए शुरुआत करते हैं पांचवें दिन का पूरा लेखा जोखा.
2: कॉमनवेल्थ खेलों का पांचवा दिन भी भारतीय महिला वेटलिफ्टर्स के नाम रहा, जहां ज्ञानेश्वरी यादव ने महिलाओं को 53 किलोग्राम भार वर्ग में शानदार प्रदर्शन करते हुए कुल 199 किलोग्राम भार उठाकर रजत पदक दिलवाया। ज्ञानेश्वरी यादव ने 88 किलोग्राम

ऐकून सकाळची 7 वाजता जाऊन 45 मिनटां जातात. तुम्ही ऐकताले ग्लासगो युनायटेड किंगडम हांगासर चालू आशिल्ल्या 2024 राष्ट्रकूल खेळांच्या आयच्या दिसाचो नियाळ.

ऐकपनो 105.4 मेगाहर्ट्झचे तुम्ही ट्यून केला आकाशवाणी पणजी केंद्राचं हो FM रेनबो चॅनल आणि या खेळात तुम्ही ऐकतात कार्यावळ नमस्कार गोवा.

इश्टानो, युनायटेड किंगडमांतल्या ग्लासगो हांगासर जाल्ल्या 2024 कॉमनवेल्थ गेम्स म्हळ्यारूच राष्ट्रकूल खेळांत भारताची स्टार वेटलिफ्टर मिराबाई चानू हिणे बायलांच्या 48 किल वजनी गटांत इतिहासीक भांगरा पदक मेळयलें. हें पदक भारता खातीर ह्या खेळांतलें पयलें भांगरा पदक थारलां. आनी पळोवंक गेल्यार कॉमनवेल्थ गेम्सच्या इतिहासांत सेगीत तिसरे फावट भांगरा पदक जिखपाची इतिहासीक कामगिरी मिराबाई चानू हिणें केल्या. 190 किल वजन उखलून राष्ट्रकूल खेळाचो एक नवो विक्रम तिणें प्रस्थापीत केला. पदका सॅरेमनी वेळार भारताचें राष्ट्रगीत वाजता आसतना तिरंगो ध्वज वयर वतना पळोवन मिराबाई चानूक आनंदाची दुखां अनावर जालीं. हो खीण समेस्तांक भावनीक करून गेलो.

0: FM रेनबोचे सप्तरंग आणि सप्तसूर पावल्यात गोयच्या घरा घरान
1: हाय हाय आणि आता तर FM रेनबो पणजी पावता पुराय संसारांत
0: तुमच्या अँड्रॉइड फोना वेल्यान डाउनलोड करात FM रेनबो ऍप आणि संसाराच्या खंयच्याय कोनशातल्यान ऐकात आकाशवाणी पणजी FM रेनबो
1: तुमच्या फोनाच्या प्ले स्टोरान वचात मागीर सर्च बारान वचात आणि टाइप करात NEWSONAIR म्हळ्यारूच न्यूज ऑन एअर
0: ऑफिशियल प्रसार भारती ऍप तसेच लाइव्ह न्यूज सिलेक्ट करात
1: एकदा ऍप डाउनलोड जातकच तुमका जाय ती लँग्वेज म्हळ्यार भाषा सिलेक्ट करात
0: तुमच्या फोनार दिसपी रेडिओ आयकॉन पळयात आणि FM रेनबो गोवा सिलेक्ट करात
1: आणि मागीर ऐकात तुमच्या आवडीचे स्टेशन ऑफ द नेशन FM रेनबो
0: आकाशवाणी पणजी केंद्राचो FM रेनबो चॅनल पावता पुराय संसारभर
1: हय पुराय संसारभर

ऐकमने 105.4 MHz तुम्ही ट्यून केला आकाशवाणी पणजी केंद्राचो हो FM रेनबो चॅनल. आता काय खिणा भितरच म्हळ्यार बरोबर 8 वरांचेर आयकूंक रावात दिल्ली केंद्रावेल्यान प्रसारीत जावपी हिंदीतल्यान राष्ट्रीय खबरो समाचार प्रभात.

ऐक मनो सकाळच्या 8 वाजत जाऊन 15 मिनिटं आणि 30 सेकंद जातात. 105.4 MHz तुम्ही केला आकाशवाणी पणजी केंद्राचं हो FM रेनबो चॅनल. आणि आता ऐकूया कार्यावळ कातारांची. आणि कार्यावळीन सुरवेक सिल्वियानो बागूचा हंठण गाता मांडोवीचे उदक.

ऐकताना 105.4 मेगाहर्ट्झचे तुम्ही ट्यून केला आकाशवाणी पणजी केंद्राचं हो एफ एम रेनबो चॅनल. सकाळची बरोबर 8:30 आतात या खिणात तुम्ही ऐकतात कार्यवळ कातारांची. आणि कार्यावळीन फुडल्या सुवातेर एमेंट्रियो हाणें गायलें बाबूश हाणें म्युझीक दिल्लें गीत ऐकुया खुरीस. गायतात एमेंशियो आणि लिनो.

0: नमस्कार, आकाशवाणी पणजी केंद्राच्या प्रादेशिक खबरां विभागावरवी मनाली प्रभुगांवकर तुमकां ह्यो राष्ट्रीय खबरो दिता. मुखेल खबरो. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांणी स्कायरूट एरोस्पेस कडेन संवाद सादून विक्रम एकच्या यशा खातीर पुराय पंगडाक परबी दिली. नीट यूजी परिक्षेच्या निषेधात वांटो घेवपी लोकां आड केल्ल्यो केशी आनी हेर कायदेशीर कारवाय फाटीं घेवपाचो निर्णय बिहार आनी आसाम राज्य सरकारांनी घेतला. मंगल मिलन ह्या नांवान वळख आशिल्ली एनडीए संसदीय पक्षाची सप्तकी रणनीती बसका आयज सकाळीं संसद घरांत जातली. भारताचो इन्क्रेडेबल इंडिया ब्रँडाखाला संवसारीक पर्यटन थळ म्हूण प्रचार करपा खातीर पर्यटन मंत्रालयान एअर इंडिया कडेन समजिकायेची कबलात केल्या. आनी राष्ट्रकुल खेळांत भारताची शर्मिला धनखड हिणें ग्लास्कोत जाल्ल्या बायलांच्या शॉटपूट फायनलींत दुसरे भांगरा पदक जिखले. हे पदक जिखपी ती पयली भारतीय थारल्या. आतां पुराय खबरो. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांणी स्कायरूट एरोस्पेसचे पवन चंदना आनी नागा भारत डाका हांचे कडेन संवाद सादलो. सोशल मिडियाचेर केल्ल्या पोस्टांत प्रधानमंत्री मोदी हांणी तांचे चर्चेत मुखेलपणान विक्रम एकच्या यशाचेर आनी हेर जायते विशयांचेर चर्चा जाल्ल्याचो उल्लेख केला. तांच्या प्रवासाची आनी फुडाराची येवजण आयकून प्रधानमंत्र्यांनी खोशी उक्तायली. तांची उर्जा, महत्वाकांक्षा आनी सकारात्मक नदर ही भारताच्या खासगी अंतराळ क्षेत्रातल्या उत्साही आनी चैतन्यमय वातावरणाचे प्रतिबिंब आसा अशें ताणें म्हळें. तशेंच प्रधानमंत्री मोदी हांणी स्कायरूट्स एरोस्पेसाच्या पुराय पंगडाक परबी दिली.
1: विक्रम वन इसके सफल लॉन्च से हर देशवासी गौरव से भरा हुआ है. ये प्राइवेट सेक्टर द्वारा विकसित भारत का पहला रॉकेट है. हमारे युवा इनोवेटर्स ने वो कर दिखाया जिसकी कल्पना तक मुश्किल थी. उन्होंने गजब की स्किल, पैशन और पेशेंस दिखाया. लंबे समय तक हमारा स्पेस सेक्टर निजी क्षेत्र के लिए बंद रहा था. इस सेक्टर में रुचि रखने वाले काफी युवाओं को अपनी प्रतिभा दिखाने का अवसर नहीं मिल पा रहा था. युवा हित को देखते हुए हमने स्पेस सेक्टर को प्राइवेट सेक्टर के लिए खोला. आज इसका परिणाम दुनिया देख रही है.
0: नीट यूजी परिक्षेच्या निषेधात वांटो घेवपी लोकां आड केल्ल्यो केशी आनी हेर कायदेशीर कारवाय फाटीं घेवपाचो निर्णय बिहार आनी आसाम राज्य सरकारांनी घेतला. बिहाराच्या गृह खात्यान 26 जुलय

0: सोमाराक सांजे 6 वरां पयली नोंद केल्ले सगळे एफआयआर गुन्यांवकारी कागाळी आनी आंदोलन करप्या आड कारणे दाखवा नोटीशी फाटी घेवपाची कायदेशीर प्रक्रिया रोखडीच सुरू करतले अशें आश्वासन दिलां. अधिकृत निवेदना प्रमाण मुजती यादी दाखल केल्ल्या प्रकरणा संबंधी अटक केल्ल्या वा ताब्यात घेतिल्ल्या व्यक्तींक रोखडेच सोडटले. आसामच्या गृह आनी राजकीय खात्यान ह्या निषेधा संबंधी आसामात केशी नोंद जाल्यात ताका लागून 13 जणांक अटक केल्या अशी म्हायती दिल्या. पूण ह्या निषेधात वांटो घेतिल्ल्या व्यक्ती आड राज्यातल्या खंयच्याय पुलीस अधिकाऱ्या कडल्यान कसलीच कारवाय करचे ना अशें राज्य सरकारान थारायलां. मंगल मिलन ह्या नांवान वळख आशिल्ली नॅशनल डॅमोक्रेटीक अलायन्स एनडीए संसदीय पक्षाची सप्तकी रणनिती बसका आयज सकाळी संसद घरात जातली. युती भितर पुराय एकचार दाखोवपा खातीर संसदेच्या अधिवेशनात ही बसका घेवपाची चाल आसा. आदली बसका ह्या म्हयन्याच्या 21 तारखेक जाल्ली. त्यावेळार प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांणी परिक्षांनी पेपर लीक जावचे न्हय म्हूण समन्वयात्मक यत्न करचे अशें आवाहन केल्ले. तशेंच हालींच नीट परिक्षा पेपर लीक जाल्ल्यान संबंद ांचेर खर कारवाय करपाची आनी देशातल्या तरणाट्यांचे हित राखपाची सरकाराची वचनबद्धताय प्रधानमंत्र्यांनी परतून एक फावट अधोरेखित केली. विदेश वेव्हार सचिव विक्रम मिस्री हांणी बिजिंगात चीनाचे परराष्ट्र वेव्हार उपमंत्री हुआ चुईंग हांची भेट घेतली आनी द्विपक्षीय संबंधांच्या सगळ्या तासांचो नियाळ घेतलो. भारत आनी चीन हे एकमेकांचे भागीदार असून उदरगतीच्यो संधी निर्माण करपी देश आसात. त्याप्रमाण सचिव मिस्री हांणी वेगवेगळ्या विशयांचेर भासाभास केल्या. हातूंत वेपार आनी अर्थीक संबंधातल्या फायदेशीर परिणाम मेळोवपाचो आस्पाव आशिल्लो. चीनातल्या भारतीय दूतावासाच्या म्हणण्याप्रमाण भारत चीन शिमेच्या वाठारांनी शांतताय आनी सुव्यवस्था दवरपाचे महत्वाचेर लेगीत ह्या दोनूय अधिकाऱ्यांचेर एकमत जाले. भारताचो इनक्रेडिबल इंडिया ब्रँडाखाला संवसारीक पर्यटन थळ म्हणून प्रचार करपा खातीर पर्यटन मंत्रालयान एअर इंडिया कडेन समजिकायेची कबलात केल्या. केंद्रीय पर्यटन आनी संस्कृती मंत्री गजेंद्र सिंग शेखावत हांच्या हजेरेंत नवी दिल्लीत ही कबलात जाली. भारताची जागतीक पर्यटन दृश्टी वाढोवपा खातीर मंत्रालयाच्या प्रचार उपक्रमा वांगडाच एअर इंडियाच्या विस्तारीत देशी आनी आंतरराष्ट्रीय नेटवर्काचो फायदो घेवपाचो हे सहकार्याचो हेत आसा. ह्या कबलातीखाला मंत्रालय आणि एअर इंडिया डिजिटल आणि ऑफलाईन प्लॅटफॉर्माचेर संयुक्त प्रचार मोहीम सुरू करतले. ह्यो खबरो तुम्ही आकाशवाणी पणजी केंद्राच्या प्रादेशिक खबरां विभागावरवी आयकतात.
1: तुमच्या भोवतणच्या आणि संसारातल्या ताज्या घडणुकांच्या माहिती खातीर आकाशवाणी पणजीच्या म्हादई चॅनलाक मुजरत ट्यून करात. ऐकात सकाळी 7:25 आणि सांजवेळा 7:20 कोकणी प्रादेशिक बुलेटिन, तसेच सकाळी 8:40 आणि सांजवेळा 6:30 कोकणी राष्ट्रीय बुलेटिन. एक्सचेर आमका फॉलो करात आकाशवाणी न्यूज पणजीचेर.
0: आता मुखावेलो खबरो. कार्मिक भौशीक कागाळी आनी पेन्शन राज्यमंत्री डॉ जितेंद्र सिंग हांणी भौशीक परिक्षा अनुचित साधनांचेर प्रतिबंधक उपाय दुरुस्ती विधेयक 2026 काल लोकसभेत मांडले. ह्या विधेयकात भौशीक परिक्षा अनुचित साधनांचेर प्रतिबंधक उपाय कायदो 2024 दुरुस्ती करपाचो यत्न केला. ह्या विधेयकात 10 वर्सां मेरेन बंदखण, 10 कोटी रुपया मेरेन दंड, गुन्यांवकारांची मालमत्ता जप्त करप, खाशेले फास्ट ट्रॅक कोर्ट आनी परिक्षा संबंधित गुन्यांवांची चौकशी तशेंच सुनावणे खातीर वेळ मर्यादा ह्या सारख्या कडक शिक्षेची तरतूद आसा. हे विशीं उलयतना मंत्री जितेंद्र सिंग हांणी सांगला की
2: आय राइज टू मूव फॉर लीव टू इंट्रोड्यूस दी पब्लिक एग्जामिनेशन ब्रॅकेट प्रिव्हेंशन ऑफ अनफेअर मीन्स अमेंडमेंट बिल 2026 टू अमेंड दी पब्लिक एग्जामिनेशन प्रिव्हेंशन ऑफ अनफेअर मीन्स बिल 2024. थँक यू स्पीकर सर.
0: हे मांडला ते विधेयक सुदारपाच्या दिकेन हे सुरवातीचे पावल आसा अशें सभापती ओम बिर्ला हांणी सांगले. ओम बिर्ला हांणी मुखार म्हळे की
3: लोक परिक्षा अनुचित साधारण निवारण संशोधन विधेयक 2026 हमारे देश के करोड़ों युवाओं के भविष्य, उनकी मेहनत और उनकी आकांक्षाओं से जुड़ा अत्यधिक महत्वपूर्ण विधेयक है. ये विधेयक पेपर लीक जैसे अपराधों पर प्रभावी अंकुश लगाने, दोषियों के विरुद्ध कठोर प्रावधान कर देश के करोड़ों युवाओं के हितों की रक्षा और इस दिशा में एक महत्वपूर्ण विधेयक.

उपरांत नीट विद्यार्थी निदर्शकांआड पुलिसांनी केल्ल्या कारवायेचेर विरोधकांनी परत परत केल्ल्या निषेधाक लागून सभाघराचे कामकाज खंडीत जाल्ल्यान लोकसभा आणि राज्यसभा दोनूय सांजे मेरेन स्थगीत करच्यो पडल्यो. केंद्रीय पंचायती राज मंत्री राजीव रंजन सिंह हांणी म्हळां की पंचायत राज संस्था ह्यो भारताच्या लोकशाय आणि विकासाच्या प्रवासाचो केंद्रबिंदू असात. नवी दिल्लीत आत्मनिर्भर पंचायत कार्यावळ आणि समर्थ पंचायत पोर्टल सुरू करताना ते उलयताले. विकसित भारत 2047 दृष्टिकोनाप्रमाण अर्थिक नदरेन कार्यक्षम, तंत्रज्ञान सक्षम आणि आत्मनिर्भर पंचायती तयार करपा खातीर हे उपक्रम महत्वाचे पावल असा अशें सिंह हांणी सांगले. डिजिटल साधना आणि टिकाऊ येणावळ स्त्रोता वरवी पंचायती राज संस्थांक घटमूट केल्यार तळागाळातल्या शासनात सुदारणा जातली आणि समावेशी ग्रामीण उदरगत गती मेळटली अशें मंत्री सिंग हांणी स्पष्ट केला. ह्या पोर्टलावरवी कर घेवपाची प्रक्रिया आणि पंचायतीच्या येणावळीचेर नियंत्रण दवरप सोपे आणि पारदर्शक जातले अशें तांणी मुखार सांगले. सोशल मिडियाचेर पातळिल्ल्या एका पोस्टात केंद्र सरकार फुडल्या म्हयन्याचे 25 सावन भारतात इन्स्टाग्रामाचेर बंदी घालतले असो दावो केला, पूण सरकारान हो दावो न्हयकारला. प्रेस इन्फॉर्मेशन ब्युरोच्या फॅक्ट चेक युनिटान हो दावो फटीचो असा अशें म्हळां. सरकारान अशी कसलीच घोषणा करूंक ना अशें खात्यान स्पष्ट केला. तशेंच नागरिकांक फकत खात्रीशीर अधिकृत स्त्रोतांचेर आदारून रावपाचो सल्लो PIB दिला. ते भायर अशी खंयची चुकीची वा फेरफार केल्ली म्हायती सापडली जाल्यार factcheck@pib.gov.in ह्या ईमेलाचेर कळोवपाचे आवाहन केला. राष्ट्रकुल खेळा सर्तीत भारताची शर्मिला धनकर हिणे काल राती ग्लास्कोत जाल्ल्या बायलांच्या शॉटपुट F57 फायनलीत दुसरे भांगरा पदक जिखले. हे पदक जिखपी ती पहिली भारतीय थारल्या. तशेंच बायलांच्या शॉटपुट F57 सर्तीत शिल्पा शैलान काश्या पदक जोडले. ते भायर वेटलिफ्टर वल्लुरय अजय बाबू आणि ज्ञानेश्वरी यादव हांणी दरेकी 1 रुपया पदक जिखला. हाचे आदी ज्ञानेश्वरीन बायलांच्या 53 किलो गटात रुपया पदक जोडले. ह्या जैताक लागून 5व्या दिसा निमाणे मेरेन भारताची पदकांची संख्या 10 मेरेन पावल्या आणि तातूंत 2 भांगरा, 5 रुपया आणि 3 काश्या पदकांचो आस्पाव जाता. कॉमनवेल्थ गेम्स 2026 बायलांच्या शॉटपुट सर्तीत भांगरा पदक जिखून इतिहास निर्माण केल्ले खातीर केंद्रीय युवा वेव्हार आणि खेळा मंत्री डॉ मनसुख मांडवीय हांणी शर्मला धनकड हाचे अभिनंदन केला. ह्या जैताक लागून पुराय देशाक तिचो अभिमान असा असोय उल्लेख तांणी केलो. भारतीय हवामान खात्यान आयज 36 ओडिशा, दिल्ली, हरियाणा, चंडीगड, हिमाचल प्रदेश, मध्य महाराष्ट्र, पंजाब, उत्तर प्रदेश, उत्तराखंड आणि दर्यादेगेवेल्या कर्नाटकाच्या काय वाठारांनी घोग्यांनी पाऊस पडपाचो अदमास उक्तायला. तशेंच ईशान्य भारत, उदेंत राजस्थान, गुजरात, झारखंड, केरळ, माहे, कोकण आणि गोय, मध्य प्रदेश, अस्तंत बंगाल आणि सिक्कीम ह्या वाठारांनी लेगीत मध्यम ते मोठ्या प्रमाणात पाऊस पडपाची शक्यताय असा. मजगती दर्यादेगेवेल्या आंध्र प्रदेशाच्या वाठारांनी उष्ण आणि दमट हवामानाची परिस्थिती तिगून उरपाची शक्यताय हवामान खात्यान उक्तायल्या. आता खबरो सोपोवच्या आदी परतून एक फावट आयच्यो मुखेल खबरो. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांणी स्कायरूट एरोस्पेस कडेन संवाद साधून विक्रम 1च्या यशा खातीर पुराय पंगडाक परबी दिली. नीट UG परिक्षेच्या निषेधात वांटो घेवपी लोकां आड केल्ल्यो केशी आणि हेर कायदेशीर कारवाय फाटी घेवपाचो निर्णय बिहार आणि आसाम राज्य सरकारांनी घेतला. मंगल मिलन ह्या नावान वळख आशिल्ली NDA संसदीय पक्षाची सप्तकी रणनीती बसका आयज सकाळी संसद घरात जातली. भारताचो इनक्रेडिबल इंडिया ब्रँडा खाला संवसारीक पर्यटन थळ म्हणून प्रचार करपा खातीर पर्यटन मंत्रालयान एअर इंडिया कडेन समजिकायेची कबलात केल्या. आणि राष्ट्रकुल खेळात भारताची शर्मिला धनकर हिणे ग्लास्कोत जाल्ल्या बायलांच्या शॉटपुट फायनलीत दुसरे भांगरा पदक जोडले. हे पदक जिखपी ती पहिली भारतीय थारल्या. इतल्यान ह्यो राष्ट्रीय खबरो सोपल्यो. आकाशवाणी पणजी केंद्राच्या प्रादेशीक खबरां विभागाचे मुखावेले राष्ट्रीय खबरापत्र तुमकां आयकुपाक मेळटले आयज सांजे 6:30 जावन 30 मिनटांचेर. नमस्कार.

ऐकल्यानं सकाळची 8 वाजत जाऊन 52 मिनिटं आणि 30 सेकंद त्यात 105.4 MHz तुम्ही ट्यून केला आकाशवाणी पणजी केंद्राचं हो FM रेनबो चॅनल. या खेळात तुम्ही ऐकतात कार्यावळ काथारांची आणि कार्यावळ मुखावत असताना विल मिक्स हांचे गीत गायतात शहरा.

आकाशवाणी पणजी केंद्राच्यो कार्यावळी आता ऐकात आकाशवाणी पणजीच्या यूट्यूब चॅनलाचेर FM रेनबो गोवा. लाईक करात, सबस्क्राईब करात आणि शेअर करात FM रेनबो गोवा.

0: आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना अंतर्गत सुमार 60 कोटी लोक 5 लाख रुपया मेरेन फुकट उपचाराचे हकदार जाल्यात. आता मेरेन 12 कोटी परस चोड मुफत उपचार केल्यात, जाका लागून गरीब कुटुंबाच्या उपचार खर्चांत सुमार 2 लाख कोटी रुपयाची बचत जाल्या. आयजूच आयुष्मान ऍप डाउनलोड करून आयुष्मान कार्ड तयार करात. अधिक माहिती खातीर 1455 नंबरार कॉल करात.
1: आयकपन सकाळचे बरोबर 9:01 जातात. तुम्ही ट्यून केला 105.4 मेगाहर्ट्झचेर आकाशवाणी पणजी केंद्राचो हो FM रेनबो चॅनल. ऐकूया सदाबहार.

नया दौर या फिर मतलब साहिद लुधियानवी हांचे गीत तुम्ही ऐकतले. ओपी नय्यर हांचे म्युझिक आणि स्वर असलं आशा भोसले आणि मोहम्मद रफी यांचं. सदाबहार पोरण्या हिंदी फिल्मी गीतांची कार्यावळ मुखारवत असताना महल या फिल्मा खातीर लता मंगेशकर हांचो आवाज, जे नक्षाब हांची ही गीत रचना संगीतबद्ध केल्या खेमचंद प्रकाश हाणी.

मेहल्या फिल्मा खातीर लता मंगेशकर हांणी गायिल्लें हें गीत आसलें जी नक्षा भांडचें. संगीतकार खेमचंद प्रकाश. इशान, तुमी आयकतात हिंदी फिल्मी गितांची कार्यावळ सदाबहार 105.4 मेगाहर्ट्झाचेर आकाशवाणी पणजी केंद्राच्या FM रेनबो सेवेंत.

सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण मंत्रालय दिव्यांग व्यक्तीच्या सक्षमीकरणा खातीर राष्ट्रीय पुरस्कार 2026 खातीर अर्ज आमंत्रित करता. भारत सरकारच्या सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण मंत्रालयान वर्ष 2026 दिव्यांग व्यक्तीच्या सक्षमीकरणा खातीरच्या राष्ट्रीय पुरस्कारां खातीर ऑनलाईन अर्ज स्वीकारूंक राष्ट्रीय पुरस्कार पोर्टल डब्ल्यू डब्ल्यू डब्ल्यू

डॉट अवॉर्ड्स डॉट जी ओ व्ही डॉट इन सुरू केला. दिव्यांग व्यक्तीच्या आंतरराष्ट्रीय दिसाच्या निमतान दर वर्षा 3 डिसेंबर हे दिसा प्रतिष्ठेचे नागरी पुरस्कार भेटयतात. दिव्यांग व्यक्तीच्या सक्षमीकरण आणि आसपावा खातीर केल्ल्या आगळ्या वेगळ्या यत्नांखातीर आणि मोलादीक योगदानाखातीर दिव्यांग व्यक्ती आणि संस्थांचो भोवमान करतात. सर्वसमावेशक वाटेकारपणाक उमेद दिवप आणि शिक्षण, रोजगार, नवो उपक्रम, समाजसेवा तशेंच सुलभताय अशा विंगड क्षेत्रांतली व्हड कर्तृत्वां मुखार हाडप आणि दिव्यांग व्यक्तींक समाजाच्या मुखेल प्रवाहांत हाडपाक गती दिवप हो या पुरस्कारां फाटलो उद्देश आसा. ऑनलायन नामनिर्देशन प्रक्रिया 15 मे 2026 सावन सुरू जाल्या आणि ती 31 जुलै 2026 मेरेन चालू उरतली. नामनिर्देशन फकत राष्ट्रीय पुरस्कार पोर्टल www.awards.gov.in हाचे वरवीच स्वीकारतले. परत एकदा ऐकात www.awards.gov.in हाचे वरवीच स्वीकारतले. सविस्तर मार्गदर्शक तत्वां खात्याच्या संकेतस्थळार उपलब्ध असात. संकेतस्थळ www.depwd.gov.in. परत एकदा ऐकात www.depwd.gov.in. निमाणी तारीख 31 जुलै 2026.

ईशान, तुम्ही ऐकतात सदाबहार पोन्नी हिंदी फिल्म गीताची ही कार्यावळ. कार्यावळीन फुडल्या सुवातेर आर डी बर्मन हांणी संगीतबद्ध केली. आनंद बक्षी हांची रचना कटी पतंग ह्या फिल्मा खातीर स्वर आसा.

0: ऐकपणे 105.4 मेगाहर्ट्झचे तुम्ही ट्यून केला आकाशवाणी पणजी केंद्राचं हो एफ एम रेनबो चॅनल. सकाळची बरोबर 9:50 येतात.
1: कामावयली दगदग, ट्रॅफिक इतलं बोवाळ, घरा पावपाचो हुस्को. तुमकां सतेता आसत जाल्यार डोंट वरी माय फ्रेंड, पुराय दिसाची थकाय पयस करपाक तुमची आमची सांज फुलोवपाक आकाशवाणी पणजी केंद्राचो एफ एम रेनबो चॅनल घेवन येता रेनबो सांज. दर दिसा सांज वेळा 6:05 ते 7:05 मजगती रेनबो सांज, फकत 105.4 मेगाहर्ट्झांचेर रेनबो सांज.
2: प्लास्टिकचो कोयर गोरवां खातात आनी तांकां पोटाचीं दुयेंसां जाता. ह्याच दुयेंसांक लागून कितलीशींच गोरवां मेल्ल्यांची नोंद आसा. प्लास्टिकचो वापर बंद करुया, गोंय प्लास्टिक मुक्त करुया. स्वच्छता ही सेवा.

प्यासा सावन या फिल्मातले हे गीत लता मंगेशकर आणि सुरेश वाडकर हांणी गायले, संतोष आनंद हांचे, संगीतकार लक्ष्मीकांत प्यारेलाल. आणि शनो या गीता सांगतकच सदाबहार पोरण्या हिंदी फिल्मी गीतांची ही कार्यावळ सोंपता.

0: श्रोते हो 105.4 MHz वर आपण ट्यून केलाय आकाशवाणी पणजी केंद्राचा हा FM रेनबो चॅनल. सकाळचे ठीक 10:10 आणि 40 सेकंद होत आहेत. आमचा यापुढील कार्यक्रम काही क्षणांमध्येच.
1: PM जय अब गरीबों की जय बन गई है.

आणि श्रोतेहो, आता आस्वाद घेऊया विविध रंगी अशा मराठी गीतांचा या कार्यक्रमात. आणि सर्वप्रथम लता मंगेशकर यांनी गायलेलं कवी ग्रेस यांचं गीत. संगीतकार आहेत पंडित हृदयनाथ मंगेशकर.

लता मंगेशकर आणि इतरांनी गायलेलं कवी ग्रेस यांचं गीत नुकतंच आपण ऐकलं. पंडित हृदयनाथ मंगेशकर यांनी संगीतबद्ध केलेलं. मराठी गीतांचा हा कार्यक्रम पुढे नेत असताना पुढचं पाऊल या चित्रपटासाठी सुधीर मोघे यांचं गीत. संगीतकार आहेत सुधीर फडके आणि स्वर आहे आशा भोसले यांचा.

श्रोतेहो, मराठी गीतांचा हा कार्यक्रम पुढे नेत असताना संगीत संशय कल्लोळ या नाटकातील गोविंद बल्लाळ देवल यांनी रचून संगीतबद्ध केलेलं गीत ऐकूया. स्वर आहे नारायण बोडस यांचा.

श्रोते हो, मराठी गीतांच्या कार्यक्रमात गोविंद बल्लाळ देवल यांनी रचून संगीतबद्ध केलेलं गीत आपण ऐकत होता. संगीत संशय कल्लोळ या नाटकातील नारायण बोडस यांच्या स्वरात.

0: श्रोते हो मनाच्या तारा हळुवारपणे छेडणारं भक्ती संगीत.
1: विष्णू माय जग
2: तरल स्पंदन जागवणारं भाव संगीत.

0: हे सर्व मराठी गीतांच्या मैफिलीतून रोज सकाळी
1: महादेवी वाहिनीवर 9:30
0: आणि FM वाहिनीवर 10:10
1: अगदी रोज.
2: मला सांगा सुख म्हणजे नक्की काय असतं, मला सांगा सुख म्हणजे.
0: आकाशवाणीच्या पणजी केंद्रावर महादेवी वाहिनी 233.1 मीटर म्हणजेच 1287 किलोहर्ट्स
1: आणि FM रेनबो 105.4 मेगाहर्ट्स वर
0: ऐकत रहा मराठी गीतांची मैफल
1: अगदी रोज.

श्रोतेहो, सकाळचे ठीक 10:34 होत आहेत. 105.4 MHz आपण ट्यून केलाय आकाशवाणी पणजी केंद्राचा हा FM रेनबो चॅनल, आणि या क्षणी आपण ऐकत आहात विविधरंगी असा मराठी गीतांचा कार्यक्रम.

श्रोतेहो, मराठी गीतांचा हा कार्यक्रम पुढे नेत असताना संगीत मानापमान या नाटकातील कृष्णाजी प्रभाकर खाडीलकर यांचं गीत ऐकूया. गोविंदराव टेंबे यांनी संगीतबद्ध केलेला स्वर आहे सुरे.

मराठी गीतांचा हा कार्यक्रम पुढे नेत असताना उंबरठा या चित्रपटातील वसंत बापट यांचं गीत, संगीतकार आहेत पंडित हृदयनाथ मंगेशकर आणि स्वर आहे लता मंगेशकर यांचा.

आणि श्रोतेहो, मराठी गीतांचा हा कार्यक्रम समाप्त होत असताना इलाही जमादार यांचं हर्षित अभिराज यांनी संगीतबद्ध केलेलं गीत ऐकूया. स्वर आहे साधना सरगम यांचा.

ऐकपण सकाळच्या बरोबर 11 वर जाऊन 5 मिनटं आणि 40 सेकंद आतात तुम्ही ट्यून केला 105.4 MHz आकाशवाणी पणजी केंद्राचं हो FM रेनबो चॅनल. ऐकूया कोकणी सुगम संगीत.

वता तशी वचू वडी गजानंद रायकर हांची रचना गायताले कृष्णा सिंग नापूरकर. आणि कोकणी सुगम संगीताची ही कार्यावळ मुखार वता असताना उदय भेंब्रे हांची रचना ऐकूया बाळकराम हांच्या स्वरांत.

अकरा वाजून बरोबर 32 मिनिटं 30 सेकंद जातात. तुम्ही ट्यून केला FM रेनबो 7 कोकणी सुगम संगीत. नेफी रॉड ह्यांच्या उपरांत गौरीश गवस.

कोंकणी सुगम संगीताच्या करमळीत आता ऐकूंक दिता अंतरा भिडे हांची रचना, गावपी कलाकार वरद तारी.

कर्मवीर दोतर भिकाजी घाणेकर यांची रचना, संगीतकार असत पुरुषोत्तम पै आणि गावपी कलाकार पुरुषोत्तम पै यांच्या वांगडा दिव्या प्रभू।

0: ER विनय हांणी सरबत केल्ल्या ह्या गीता वांगडा सप्ताह कोंकणी सुगम संगीताचो कार्यक्रम तुम्ही आयकतात 105.4 मेगाहर्ट्झांचेर FM रेनबो.
1: आकाशवाणी पणजी केंद्राच्यो कार्यावळी आता ऐकात आकाशवाणी पणजीच्या यूट्यूब चॅनलाचेर FM रेनबो गोवा. लाईक करात, सबस्क्राईब करात आणि शेअर करात FM रेनबो गोवा.
2: नोटीस इनवायटिंग प्रोग्राम प्रपोजल्स म्हळ्यारूच NIPP अंतर्गत आकाशवाणी कंटेंट सोर्सिंग धोरणाच्या खाला 31 जुलै 2026 मेरेन प्रस्ताव मागयता. इच्छुक अर्जदारांनी NIPP सविस्तर माहिती खातीर prasarbharati.gov.in/NIPP आणि akashvani.gov.in/files/NIPP.PDF ह्या दोन संकेतस्थळांक भेट दिवची. प्रस्ताव सादर करपाची निमणी तारीख जावन आसा 31 जुलै 2026. येयात, सहभागी जायात आणि तुमचे प्रोग्राम प्रपोजल्स आमचे मेरेन पावयात.
0: तुम्ही ट्यून केला 105.4 मेगाहर्ट्झांचेर FM रेनबो.

म्युझिकल युअर्स 105.4 मेगाहर्ट्झांचेर तुम्ही ट्यून केला एफ एम रेनबो. 12:10:30 जातात. आज उतरावलेल्या कारवाईंचेर एक धावती नजर घालूया. काही खिणा भितर फिल्मी गीतांचो प्रोग्राम आसलो चित्ररंजन. 12:30 मुखेल खोबरो. 1:00 हिंदी खबरापत्र आसतलें. 1:05 कांतारां. मुखेल खबरो तुमच्या खातीर दनपारच्या सभेंत 1:30. तशेंच 2:30 दोन वरांचेर आयक मुरावात मराठी भावगीतां. पश्चिमी संगीतांत जूक बॉक्स 2:32 जाल्यार NCERT प्रायोजित कार्यावळ उमंग 3:30. सांजेच्या सभेंत 4:58 मुखेल खबरो आसतल्यो. जाल्यार इंग्लीश खबरापत्र 5:05. 5:10 पश्चिमी संगीतांत रॉक ऑन ही कार्यावळ. आयज 5:35 हिंदुस्थानी शास्त्रीय संगीताच्या कार्यावळींत विदुषी गिरिजा देवी हांचें गायन आसलें राग गंधारी बहार. याद आसुनी 5:35. सांजेच्या सभेंत मुखेल खबरो 5:58 जाल्यार हिंदी खबरापत्र 6:00. कोंकणी खबरापत्रां तुमच्या खातीर 6:30 आनी प्रादेशीक खबरो 7:20. एफ एम रेनबो सेवेंत रेनबो सांज 7:10 आसतली. अगमनो आयज सांजेच्या सभेंत 8:00 कांतारां जाल्यार पोन्नी हिंदी फिल्मी गितां सदाबहार कार्यावळी अंतर्गत 8:30. पश्चिमी संगीतांत ट्युजडे ट्विस्ट 9:15 जाल्यार द कंट्री म्युझिक रातच्या 10:05. निमणी कार्यावळ 11:10 पश्चिमी संगीताची हार्ट टू हार्ट ही अशी रूपरेषा आयज उतरावलेल्या कार्यावळींची.

म्युझिकल युआज 105.4 मेगाहर्ट्झ एफ एम रेनबो. ऐकूया फिल्मी गीतांचा प्रोग्राम चित्ररंजन. मैं खिलाड़ी तू अनाड़ी फिल्मातले हे गीत अनु मलिक असत संगीतकार.

आलिशान शेनॉय आणि अनु मलिक हाणी गायिल्ले गीत तुम्ही ऐकले मैं खिलाडी तू अनाडी फिल्मातले. आता ऐकूया वंश फिल्मातले हे गीत. मूळ संगीतकार ईशान्य आणि इळयाराजा. हिंदी फिल्मा खातीर स्वरबद्ध करपी आनंद आणि मिलिंद.

चित्ररंजन खरमईत आता कुमार सानू आणि कविता कृष्णमूर्ती घेऊन येतात सर फिल्मातले हे गीत. संगीतकार अनु मलिक. ऐकू मनो बरोबर 12 वर जाऊन 30 मिनिटांचेर मुखेल खबरो आणि त्याच्या उपरांत हा कार्यक्रम चालू उरतलो फिल्म गीतांचं चित्ररंजन.

नमस्कार, या सत काय मुखेल खुबरो। गोंय हे वॉटर मेट्रो खातीर योग्य सुवात आसा। प्रकल्पा खातीर लागपी इलेक्ट्रीक बोटी ह्यो पर्यावरण आनी प्रवाशांच्या सुरक्षे बाबतींत पूरक आसतल्यो अशें मेट्रो रेल लिमिटेडचे सरवेवस्थापक लोकनाथ बेहरा हांणी सांगला। वॉटर मेट्रो प्रकल्पाक लागून वाठारांतल्या थळाव्यांक रोजगार उपलब्ध जातलो। हे बोटीच्या येरादारीक लागून

रोजगार उपलब्ध जातलो हे बोटीच्या येरादारीक लागून थळावे नुस्तेकार आणि पर्यावरणाचेर कसलोच परिणाम जावचो ना अशे न्हय येरादारी खात्याचे मंत्री सुभाष फळदेसाय हांणी म्हटला. राष्ट्रकुल खेळांत बायलांच्या गोळाफेक F57 सर्तीन भांगरा पदक जिखपी शर्मिला धनकर हांकां राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांणी परबी दिल्या. नॅशनल डेमोक्रेटीक अलायन्स संसदीय पक्षाची मंगल मिलन या नावान वळखतात ती सप्तकी रणनीती बसका आयज संसद घरांत जाली. संसारीक सैम संवर्धन दीस आयज दिसा निमतान आयज लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला हांणी दरेका नागरिकांक एकठांय येवन पांचवो भलायकेन भरिल्लो आनी टिकाऊ सैमीक फुडार तयार करपाचो उलो मारला. फुडल्या म्हयन्याच्या 25 तारखेसावन भारतान इंस्टाग्रामाचेर बंदी घालतले असो दावो करपी पोस्टाचे सरकारान खंडन केला. प्रेस इन्फॉर्मेशन ब्युरोच्या फॅक्ट चेक युनिटान हो दावो बनावट आसा अशें सांगला. आनी नीट मुद्द्यावयल्यान विद्यार्थ्यांच्या आंदोलनावेळार जाल्ल्या कथीत पोलीस कारवाई संबंधान विरोधी पक्षांनी केल्ल्या बोवाळा उपरांत संसदेच्या दोनूय सभाघरांचे कामकाज दनपारां 2 मेरेन तहकूब केला. ह्यो आशिल्ल्यो कांय मुखेल खबरो.

12 वाजून बरोबर 32 मिनिटं आता तुम्ही ट्यून केला 105.4 मेगाहर्ट्झांचे FM रेनबो. FM रेनबो वरवी फिल्मी गीतांचा हा प्रोग्राम चित्ररंजन. कार्यवाहींत सरदार अंजुम हांची उतरा, उत्तम सिंग आणि जगदीश खन्ना हांचे संगीत. हे गीत असा पंकज उधास आणि अनुराधा पौडवाल हांच्या जोडस्वरांत गवाही या फिल्मातले.

चित्ररंजन ह्या कार्यावळीत परतून एकदा उत्तम सिंग आणि जगदीश खन्ना हांणी स्वरबद्ध केल्लें गीत वारीस ह्या फिल्मांतलें गावपी कलाकार लता मंगेशकर हांच्या वांगडा सुरेश वाडकर

टक्कर फिल्म हातल्या घेतल्या उपरांत ह्या कार्यावळीत निमणे सुवातेर आयकुया शिवकुमार शर्मा आणि हरिप्रसाद चौरासिया हांणी स्वरबद्ध केल्लें गीत लम्हे ह्या फिल्मांतले. गीतकार आनंद बक्षी आणि हो स्वर आसा लता मंगेशकर हांचो.

105.4 मेगाहर्ट्स तसेच न्यूज ऑन एअर ह्या ॲपवरवी तुम्ही ऐकतात FM रेनबो. ऐकूया आईची कातारा. कातारांनी सगळ्यांक माई मोगाचो येवकार दिता हा उषा.

ದೇವಾಗ್ದಿವ್ಯಾ ಆರ್ಗಾಣ್ ಹಿ ಆರ್ಗಾದಿತ್ತಾಲೆ ರಿಟಾ ರೋಜ್ ಅನೆ ಆಲ್ಫ್ರೆಡ್ ರೋಜ್ ಮೊಗಾಳ್ಕು ಪೆನೊ ರುಚಿಕ್ ಗೀತಾ ಸ್ವಾದಿಕ್ ಗೀತಾ ತುಮಿ ಐಕತಾತ್ ಆಯ್ಚಿ ಕಾತಾರಾ ಜೇವತಾ ಜೇವತಾ ಜೇವಣಾಚೀ ರುಚ ವಾಡೋವಪೀ ह्या कांतारांनी तुमचे सांगात आसा हांव तुमचेच उशा आनी ह्या उपरांचें हें गीत आमकां भेटयता मिस्टर मॅट म्हणटा रोजणारा म्हाका सांबाळ

आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना अंतर्गत सुमार 60 कोटी लोक 5 लाख रुपया मेरेन फुकट उपचाराचे हकदार झाल्यात. आता मेरेन 12 कोटी परस चोड मुफत उपचार केल्यात, जाका लागून गरीब कुटुंबाच्या उपचार खर्चांत सुमार 2 लाख कोटी रुपयाची बचत झाल्या. आयजूच आयुष्मान ऍप डाउनलोड करून आयुष्मान कार्ड तयार करात. अधिक माहिती खातीर 1455 नंबरार कॉल करात.

FM रेनबोन तुमच्या सगळ्या ऐकुप्यांक आम्ही दिता येवकार परतून एक फावट मोगाळ ऐकुप्यानो. हांव उशा आसा तुमच्या येवकाराक आणि भेटयता कातारांनी. ह्या उपरांतचो ताळो लॉना आणि सेबीचो माय फेअर लेडी.

0: बेबी डॉल आम्ही ऐकलं ताळो एच ब्रिटन हांचं आणि मोगाळ कुप्यानो ह्याच गीता सांगता सोपता रुचीक आणि स्वादीक अशी ही भेट जेवता जेवता जेवणाची रुच वाढोवपी आमच्या रुचीक आणि स्वादीक अशा कातारातली ऐकत रावात एफ एम रेनबो तुमच्या आवडीची कातारा येतात एफ एम रेनबोतल्यान दर दिसा तुमच्या खातीर सकाळी दनपरा आणि सांज वेळा एफ एम रेनबो तुमच्या आवडीचं हो चॅनल ऐकत रावात न्यूज ऑन एअर ह्या आमच्या ॲपावरवी तसेच 105.4 मेगाहर्ट्झांचेर हा उषा ह्या खिणार आयच्या कातारा पुरतो तुमचा निरोप घेता
1: घर खर्च के पैसे दो हस्बैंड जी
2: ये राशन के 15,000 सब्जियों के 2,000
1: और लाइट बिल के
2: अब 0 रुपए कैसे दूं
1: ओहो भूल ही गई थी अब तो सोलर पैनल लग गए हैं ना तो जो 4,000 बचे हैं उससे शॉपिंग हो जाए
2: पक्का
3: पीएम सूर्य घर मुफ्त बिजली योजना जुड़ने के लिए रजिस्टर करें pmsuryaghar.gov.in
4: हर घर सूर्य घर
5: तुमचे भलायकेच्यो सगळ्यो समस्या सुटाव्यो करपाक एफ एम रेनबो घेवन येता हॅलो डॉक्टर गोंयातले नामनेचे तज्ञ दोतोर तुमकां दितले योग्य सल्ले दर शुक्रारा दनपारा 1 ते 2 वरां मजगती हॅलो डॉक्टर फकत 105.4 मेगाहर्ट्झ एफ एम रेनबोचेर हॅलो डॉक्टर

105.4 MHz तसंच न्यूज ऑन एअर या आपल्या ॲपद्वारे आपण ऐकता आहात रेनबोचं प्रसारण. रसिक हो नमस्कार. दुपारचे 2 वाजता आहेत. मी उषा आहे आपल्यासोबत. कार्यक्रम भावगीतांचा. भावगीतांच्या या कार्यक्रमात आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत. रसिक हो कार्यक्रमाची सुरुवात करूया लता मंगेशकर यांच्या स्वरातील या गीतानं. कवी सुरेश भट यांची गीतरचना, हृदयनाथ मंगेशकर यांचं संगीत.

श्रोते हो, मेंदीचा गडद रंग, जाईच्या फुलांवरील दवबिंदू आणि तुळशीची पानं जशी हळुवार असतात, तसंच मनातील आठवणी अजूनही ताज्या आणि संवेदनशील, जणू या निसर्गाशी एकरूप. रसिक हो, पावसाळा आला की धरतीचं रूप हे एकदम फुलून येतं आणि या फुलून आलेल्या ऋतूत आपण आपल्या मनाची घालमेल एकरूप करतो. कवी सुरेश भट यांची गीतरचना आपण ऐकत होता. लता मंगेशकर यांचा स्वर होता, हृदयनाथ मंगेशकर यांचं संगीत. रसिक हो, आपण ऐकता आहात भावगीतांचा कार्यक्रम.

जयवंत कुलकर्णी यांचा स्वर आपण ऐकत होता. कवयित्री शांता शेळके यांची ही गीतरचना होती आणि देवदत्त साबळे यांचं संगीत. रसिक हो, कवयित्री शांता शेळके यांना निसर्ग हा नेहमीच प्रिय होता आणि निसर्गावर त्यांची कितीतरी गीतं अशीच लोकप्रिय आहे. त्यांच्या कवितेतील निसर्ग हा आपल्या मनातील निसर्ग होऊन गीत बनतो. आपण ऐकता आहात भावगीतांचा हा कार्यक्रम. श्रोते हो, कार्यक्रमातील यानंतरचं गीत आपल्या आवडीचंच आहे. ऐकूया यानंतरची ही गीतरचना.

तुझ्या संगतीचा जीवा ध्यास लागे, तुझ्या हसण्याने मनी प्रीत जागे। श्रोते हो, आपण ऐकत होता आशा भोसले यांचा स्वर, गदी माडगुळकरांची गीतरचना आणि सुधीर फडके यांचं संगीत। श्रोते हो, मना मनात गुंतता हृदय हे गुंतले, आणि हृदयातील हे स्पंदन खास आपल्याच कवितेतील आपल्याच गीतावर फिदा झाले। यानंतरचं हे गीत मोहम्मद रफी यांचा स्वर।

हा छंद जीवाला लावी पिसे. वंदना विटणकरांची ही गीतरचना होती. श्रीकांत ठाकरे यांचं संगीत आणि मोहम्मद रफी यांचा स्वर. रसिक हो, नखऱ्यात तुझ्या ग मदन परी, ही धून शराबी दर्द भरी, हा झोक तुझा घायाळ करी, कैफात बुडाले भान असे, हा छंद जीवाला लावी पिसे. रसिक हो, हाच छंद घेऊन येतोय. यानंतरचं हे गीत आपल्याला सांगायला की मान वेळावनी धुंद डोलू नको.

0: रसिक हो, आपण ऐकत होता अरुण दाते यांचा स्वर, मंगेश पाडगावकरांची गीतरचना आणि यशवंत देव यांचं संगीत. भावगीतांच्या या कार्यक्रमात मी उषा आहे आपल्यासोबत. एफ एम रेनबोच्या प्रसारणात रसिक हो, घेऊया अल्पशी विश्रांती.
1: तुमची रोजची दुपार करा सप्तरंगी.
2: एफ एम रेनबो वर तुमच्यासाठी दर दिवशी मराठी संगीताचा खजिना.
3: 2 ते 2:30 या वेळेत
4: हा छंद जीवाला लावी पिसे.
1: नादमधुर चित्रपट गीते चित्रगंधामध्ये मनातले सुरीले तरंग भावतरंग. सदाबहार नाट्य संगीत.
2: FM रेनबो 105.4 MHz तुमच्यासाठी देतोय दर दिवशी मराठी संगीताचा खजिना. दुपारी 2 ते 2:30 या वेळेत
3: FM रेनबो,
2: संगीताची सप्तरंगी दुनिया.

पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं स्वागत आहे आमच्या भावगीतांच्या कार्यक्रमात रसिक हो. कार्यक्रमातील यानंतरचा स्वर महेंद्र कपूर यांचा.

श्रोतेहो, महेंद्र कपूर यांचा स्वर आपण ऐकत होता. आरती प्रभू यांची गीतरचना होती आणि हृदयनाथ मंगेशकर यांचं संगीत. रसिक हो, येणारा जातो पण मनावर बहर घेऊन येतो आणि शृंगार ठेवून जातो. ती येते आणिक जाते, आरती प्रभू आपल्या गीतातून आम्हाला हे सांगत होते. आणि आता कार्यक्रमात शेवटी, मन तळ्यात मन मळ्यात कधी जाईच्या कळ्यात, ऐकूया संदीप खरे यांचं गीत आणि संगीत, स्वर शैलेश रानडे यांचा.

शैलेश रानडे यांनी गायलेल्या या सुंदर अशा गीतासोबत रसिका हो भावगीतांचा हा कार्यक्रम आता समाप्त होतोय. मी उषा आपला निरोप घेते या कार्यक्रमातून. आपण ऐकत रहा 105.4 MHz FM रेनबोचं हे प्रसारण.

0: आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना अंतर्गत सुमार 60 कोटी लोक 5 लाख रुपया मेरेन फुकट उपचाराचे हकदार जाल्यात. आता मेरेन 12 कोटी परस चोड मुफत उपचार केल्यात, जाका लागून गरीब कुटुंबाच्या उपचार खर्चांत सुमार 2 लाख कोटी रुपयाची बचत जाल्या. आयजूच आयुष्मान ऍप डाउनलोड करून आयुष्मान कार्ड तयार करात. अधिक माहिती खातीर 14555 नंबरार कॉल करात.
1: 6 minutes past 4, it's FM Rainbow 105.4 MHz, Fakashni Panji. And thank you so much for joining me this hour. Well, this is your request. For those of you who love to listen to, you know, any favorite song, or you want to dedicate a message to somebody, the number that you got to punch in your phone and text me is on 838-007-1054. Well, the number once again is 838-007-1054.

कार्यावळीची रूपरेषा सांगून झाल्या उपरांत बरोबर 5:35 रायगोपाकरावात हिंदुस्थानी शास्त्रीय संगीत. हिंदुस्थानी शास्त्रीय संगीताच्या कार्यावळीत आज विदुषी गिरीजा देवी हांचे गायन तुमकां आयकुपाक मेळटले. आपल्या गायनात ती सादर करतली राग गांधारी बहार आणि कजरी. कार्यावळ रेनबो सांज. सात:10 आयकुपाक रावात फोन इन हॅलो चित्ररंजन. आस्वाद घेऊया कातारांचो रातच्या 8 जाल्यार 8:30 गीतां सदाबहार. नवरा 15 कार्यावळ ट्युजडे ट्विस्ट. दहा:05 द कंट्री म्युझिक आर आणि 11:10 कार्यावळ हार्ट टू हार्ट. तर ही आशिली रूपरेषा आमच्या FM रेनबो सेवेतल्या कार्यावळींची. सकाळची 6 ते सांजेच्या 12:05 मेरेन तुम्ही आमच्यो कार्यावळी ऐकू येता 105.4 MHz FM रेनबो या चॅनलाचेर.

नोटीस इनवायटींग प्रोग्राम प्रपोजल्स म्हळ्यारूच NIPP अंतर्गत आकाशवाणी कंटेंट सोर्सींग धोरणाच्या खाला 31 जुलय 2026 मेरेन प्रस्ताव मागयता. इच्छुक अर्जदारांनी NIPP सविस्तर म्हायती खातीर prasarbharati.gov.in/NIPP आनी akashvani.gov.in/files/NIPP.PDF ह्या दोन संकेतस्थळांक भेट दिवची. प्रस्ताव सादर करपाची निमणी तारीख जावन आसा 31 जुलय 2026. येयात, सहभागी जायात आनी तुमचे प्रोग्राम प्रपोज

files/nipp.pdf ह्या दोन संकेतस्थळांक भेट दिवची. प्रस्ताव सादर करपाची निमणी तारीख जावन आसा 31 जुलय 2026. येयात, सहभागी जायात आणि तुमचे प्रोग्राम प्रपोजल्स आमचे मेरेन पावयात.

कामावयली दगदग, ट्रॅफिक इतलो बोवाळ, घरा पावपाचो हुस्को. तुमकां सतेता आसत जाल्यार डोंट वरी माय फ्रेंड. पुराय दिसाची थकाय पयस करपाक, तुमची आमची सांज फुलोवपाक आकाशवाणी पणजी केंद्राचो FM रेनबो चॅनल घेवन येता रेनबो सांज. दर दिसा सांज वेळा 6:05 ते 7:05 मजगती रेनबो सांज, फकत 105.4 MHz रेनबो सांज.

आकाशवाणी पणजी बरोबर 5:35 आनी 7 सेकंद जाल्ले आसात. आमच्या स्टुडिओतल्या घड्याळाचेर आयकुया हिंदुस्थानी शास्त्रीय संगीत. हिंदुस्थानी शास्त्रीय संगीताच्या कार्यावळींत तुमकां सगळ्यांक येवकार. कार्यावळींत आज आयकुया विदुषी गिरिजा देवी हांचे गायन. आपल्या गायनात सुरवेक ती सादर करतात राग गांधारी बहार.

आकाशवाणी पणजी तुम्ही ऐकत करया वळेरीन बोस सांज बरोबर 11:30 मिनटांचेर ऐकूया कोकणीतल्यान राष्ट्रीय खबरो आमच्याच स्टुडिओतल्यान आम्ही मेळटली परत 11:35 मिनटांचेर याच कार्यावळीत याच चॅनलाचेर.

0: जम्मू काश्मीर आणि लडाख भारताचो एक अभिन्न आणि अविभाज्य भाग आसा अशें तांणी स्पश्ट केले. हवामान. भारतीय हवामान खात्यान आयज छत्तीसगड, ओडिशा, दिल्ली, हरियाणा, चंडीगड, हिमाचल प्रदेश, मध्य महाराष्ट्र, पंजाब, दक्षिण कर्नाटक, उत्तर प्रदेश, उत्तराखंड आणि दर्यादेगेवयल्या कर्नाटकान पावस पडपाचो अदमास काढला. जाल्यार अंदमान आणि निकोबार जुवे, दर्यादेगेवयलो आंध्र प्रदेश, अस्तंत बंगाल, केरळम आणि ओडिशा हांगा वादळी वारे आणि वीज पडपा वांगडाच पावस पडपाचो अदमास हवामान खात्यान उक्तयला. चीनान चालू आशिल्ल्या ISSF विश्वचषकान आयज 10 मीटर एअर रायफल मिक्स टीम सर्तीन भारताचो सोनम उत्तम मस्कर आणि हिमांशु ढिल्लन हांणी कांशा पदक मेळयल्यात. इतल्यान हे खबरापत्र सोंपले. आमचे मुखावयले खबरापत्र तुमकां आयकुपाक मेळटले फाल्यां सकाळीं 8:40 नमस्कार.
1: PM जय अब गरीबों की जय बन गई है.

आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना अंतर्गत सुमार 60 कोटी लोक 5 लाख रुपया मेरेन फुकट उपचाराचे हकदार झाल्यात. आता मेरेन 12 कोटी परस चोड मुफत उपचार केल्यात, जाका लागून गरीब कुटुंबाच्या उपचार खर्चांत सुमार 2 लाख कोटी रुपयाची बचत झाल्या. आयजूच आयुष्मान ऍप डाउनलोड करून आयुष्मान कार्ड तयार करा. अधिक माहिती खातीर 1455555 नंबरार कॉल करात.

मुकेश घाटवाडांचो स्वर आमी ह्या गीता खातीर आयकलो. पळयात पयलो पावस सुरू जालो काय मातयेच्या वासा बरोबर आयकुपाक येता तो आवाज डराव डराव. संवसारांत बेब्याच्यो 6,000 परस चड प्रजाती आसात. सगळ्यांत ल्हान बेबो 1 इंचा परस ल्हान तर सगळ्यांत व्हड 1 फूट मेरेन आसता. 105.4 MHz FM रेनबो तुम्ही ऐकतात कार्यावळ रेनबो सांज. ऐकूया कविता कृष्णमूर्ती हांचो स्वर ह्या गीता खातीर.

यांत दोन नुस्तेमारी बोटी उमथल्यो. 3 दिसांतली तिसरी घडणूक. 2 वेगवेगळ्या घडणुकींनी 28 जणांचे प्राण वाचयले. गोय राज्य शिक्षणीक संशोधन आणि प्रशिक्षण मंडळान राष्ट्रीय शिक्षण धोरण 2020च्या 6व्या वर्सुकी दिसाच्या निमित्त साधून गोवा शिक्षा समागम 2026 कार्यावळीचे आयोजन केला. गोयातल्या ईपीएफओ म्हणजे कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटना प्रादेशिक कार्यालयान राज्यातल्या सगळ्या नियोजकांक विश्वास 2026 या खाशेल्या येवजणेचो फायदो घेवपाचे आवाहन केला. भारतीय हवामान खात्याच्या पणजी वेधशाळेन दिल्ल्या अदमासाप्रमाण गोयान 31 जुलय मेरेन येल्लो अलर्ट जारी केला. ह्यो आशिल्ल्यो कांय मुखेल खबरो.

104 मेगाहर्ट्स एफ एम रेनबो, तुम्ही ऐकत आहात करिया वळ रेनबो सांज. मग एक मेनू बरोबर 7:05 रायको पाकरावात इंग्लिशीतल्यान खबरो आमी संक्षेपीत करतली आमच्या दिल्ली केंद्रा वेल्यान, आणि आमी परत मेळटली 7:10 फोन इन हॅलो चित्रंजन कार्यावळीत. आमकां फोन करपा खातीर आमचो फोन नंबर आसा 2421285 किंवा 2224457 0832 आमचो पिनकोड नंबर. तर मेळूया आमी 7:10 पूण या खिणाक तुम्ही ऐकतात कार्यावळ रेनबो सांज.

105.4 मेगाहर्ट्स FM रेनबो तुम्ही ऐकतात कार्यावळ. फोन इन. हॅलो चित्रंजन, पळूया आमच्या कार्यावळीतलो पहिलो कॉलर कोण आसा. हॅलो, नमस्कार. हॅलो हॅलो हॅलो हॅलो. ओके, मगो एक पेनो तांचो कॉल कट जाला, पूण आमचे बरोबर लायनीर आशिल्ले बाब सातान तांणी हें गीत मागलां शान फिल्मांतलें. उशा उत्तप हांचो आवाज. बाब सातान, तुमचें हें गीत एन्जॉय करात.

0: धोरण 2020 सव्या वर्सुकी दिसाच्या निमित्त साधून गोवा शिक्षण समागम 2026 कार्यावळीचे आयोजन केला. फाल्या 29 जुलयाक सकाळी 10:30 ते सांजे 5 मेरेन दोनापावल लोकभवनातल्या जुवारी सभाघरात जावपी या सुवाळ्याक मुखेलमंत्री दोतोर प्रमोद सावंत मुखेल सोयरे म्हणून हजीर रावतले. 7 कोटी रुपया खर्चून मडगांव शाराच्या सोबितकायेचे काम रोखडेच सुरू जातले. हातूंत मडगांव शारांत जायत्या सुवातींनी हायमास्ट दिवे घालप, आके आनी शिरवडे हांगसरल्या मैदान वाठारांत रोशणाय करप, नगरपालिकेच्या बागेंत रोशणाय करप, सीसीटीव्ही कॅमेरे बसोवप आनी कामाचो आस्पाव आसा अशी माहिती भौशीक बांदकाम मंत्री दिगंबर कामत हांणी आयज पत्रकारांक दिली. नगरपालिकेच्या बागेंतले रोशणायेचें काम रोखडेच सुरू जातले अशें तांणी म्हणला. ह्यो खबरो तुमी आकाशवाणी पणजी केंद्राच्या प्रादेशीक खबरां विभागावरवीं आयकतात.
1: तुमच्या भोवतणच्या आणि संसारातल्या ताज्या घडणुकांच्या माहिती खातीर आकाशवाणी पणजेच्या म्हादय चॅनलाक मुजरत ट्यून करात. ऐकात सकाळी 7:25 आणि सांजवेळा 7:20 कोकणी प्रादेशिक बुलेटिन, तसेच सकाळी 8:40 आणि सांजवेळा 6:30 कोकणी राष्ट्रीय बुलेटिन. एक्सचेर आमका फॉलो करात, आकाशवाणी न्यूज पणजीचेर.
0: आता मुखावयल्यो खबरो. गोय तियात्र अकादमीन मडगांवच्या रवींद्र भवनात 3 ते 12 ऑगस्ट मेरेन 4th अखिल गोय आंतरशालेय तियात्र सर्तीचे आयोजन केला. 3 ऑगस्टाक दनपारा 3:15 सर्तीचे उक्तावण जातले. नामनेचे दोतोर आणि शिक्षणतज्ञ डॉ इर्नेस्टा रॉड्रिगीस कार्यक्रमाक मुखेल सोयरे म्हणून हजीर आसतले, जाल्यार शिक्षण संचालक शैलेश झिंगडे मानाचे सोयरे म्हणून हजीर आसतले. नामनेच्यो तियात्रिस्त अनिता फर्नांडीस खासा निमंत्रीत आसतल्यो. दर्या खवळिल्लो आसतना गेल्या 3 दिसांत दक्षिण गोंयच्या दर्यादेगेर बोटी उमथपाच्यो सेगीत 3 घडणुकी मुखार आयल्यात. बाणावले हांगा 28 नुस्तेमाराक दर्यादेगेर आशिल्ल्या जीवरक्षकांनी सुखरूप देगेर हाडले. पयली घडणूक बाणावले दर्यादेगे लागसरा घडली. अपघात घडना फुडे दर्यादेगेर तैनात आशिल्ल्या जीवरक्षकांनी बोटीवयल्या सगळ्या 15 जणांक सुखरूप भायर काढून सुरक्षितपणान देगेर हाडले. दुसरी घडणूक कोलवा दर्यादेगे लागसर घडली. हांगा 13 जणांक घेवन वचपी एक बोट बुडटा हे पळोवन जीवनरक्षकांनी वेळ वगडायनासतना बचाव कार्य सुरू केले. बेतूल कोस्टल पुलीस निरीक्षक नवलेश देसाय हांणी दिल्ले माहिती प्रमाण गेल्या 3 दिसांत दर्यादेग वाठारांत बोट अपघात घडपाची ही 3री खेप आसा. 2 दिसां पयली अशीच एक घडणूक बेताळभाटी हांगा घडिल्ली. आजच्या ह्या दोनी घडणुकीची माहिती मेळटा फुडे कोस्टल पुलिसांच्या पंगडान घडणुकेच्या सुवातीक भेटी दिल्यो आनी या प्रकरणात गरजेचो पंचनामो करपाची प्रक्रिया पुराय केल्या अशें देसाय हांणी सांगला. खेळ. चीनात चालू आशिल्ल्या ISSF विश्वचषकांत आयज 10 मीटर एअर रायफल मिक्स टीम सर्तींत भारताचे सोनम उत्तम मस्कर आनी हिमांशू ढिल्लन हांणी काशा पदकां मेळयल्यात. हवामान. भारतीय हवामान खात्याच्या पणजी वेधशाळेन दिल्ल्या अदमासा प्रमाण गोंयांत 31 जुलय मेरेन येलो अलर्ट जारी केला. वादळी वाऱ्यासयत कांय सुवातींनी व्हड पावस पडपाची शक्यताय आसा. 1 ते 3 ऑगस्ट हांचे मदीं ग्रीन अलर्ट जारी केला, तातूंत मध्यम पावस पडपाची शक्यताय उक्तायल्या. पणजी वेधशाळेन हवामान खात्याच्या सुचोवण्याचें पालन करचें आनी दर्यादेग न्हंयो आनी हेर धोक्यांच्या सुवातींनी वचप टाळचें अशी शिटकावणी नागरिकांक आनी पर्यटकांक दिल्या. परतून एक फावट कांय मुखेल खबरो. मुखेलमंत्री दोतोर प्रमोद सावंत हांणी असनोडा, पर्वरी, पिळण आनी आसगाव हांगाच्या उदक प्रक्रिया प्रकल्पांक उदक पुरवण करपा खातीर आमठाणे पंप हाऊस आनी DI पायपलायनाचें उक्तावण केलें. गोवा वॉटर मेट्रो प्रकल्पाचो आराखडो फुडल्या 4 म्हयन्यांत पुराय जावन केंद्र सरकारा कडल्यान प्रकल्पा खातीर पुराय निधी मेळटलो अशें मंत्री सुभाष फळदेसाय हांणी म्हणला. 4थी अखिल गोंय आंतरशाळा तियात्र सर्त 3 ऑगस्ट सावन सुरू जाता. इतल्यान ह्यो प्रादेशीक खबरो सोंपल्यो. आमचें फुडलें प्रादेशीक खबरापत्र तुमकां आयकूंक मेळटलें फाल्यां सकाळीं 7:25 नमस्कार.

104 मेगाहर्ट्स एफ एम रेनबो तुम्ही ऐकतात कार्यावळ फोन इन. हॅलो चित्रंजन. फोन करपा खातीर आमचा फोन नंबर असा 2421285 किंवा 2224457. बेगिनात बेगीन आमकां फोन करात, हांव तुमच्या फोनाची वाट पळयतां. ह्या खिणाक ऐकुया एस पी बालसुब्रमण्यम आनी कविता कृष्णमुर्ती हांचो जोडस्वर ह्या गीता खातीर.

0: 105 मेगा हर्ट्ज एफ एम रेनबो, तुम्ही ऐकतात फोन इन. हॅलो चित्रंजन पोळया, आमच्या बरोबर या खिणाक आमचे कोण कॉलर आसात? हॅलो हॅलो हॅलो
1: हॅलो,
0: हॅलो, नमस्कार.
1: नमस्कार. हॅलो, आज म्हणतले तुम्ही खंयची गीत हाडला? म्हजे इलेक्ट्रीक गीत ही वडील तालुक्याचे आसा, आनी म्हज्या इलेक्ट्रीक गितां तुमकां आयकुपाक दिता, आनी तुमकांय ती आवडटली, आनी तुमकांय याद जातली की आमी केन्ना तरी गीत आयकल्ली.
0: सारखे.
1: तर आयज म्हाका याद जाता गिना तरी गली हे आ प्यार के रंग.

0: मोहम्मद अजीत आणि अनुराधा बोराल हे तुमकाय नक्की आवडतले इष्टनो तुमकां आवडटे गीत अशीच यादीतली गीतां ही तर चित्ररंगण कार्यावळ असली तिथे भितर आम्ही एका यादीतली गीतां म्हणून एक होर्डिंग चालू करूया. नमस्कार. देव बरें करूं.
1: येस चडांचेर देव करून बाबा. तुमकां रेगुलरली कॉल केल्ल्या बद्दल. तुमचें गीत हांवें ऑलरेडी चालू केल्लें आसा.

0: दोन दोन दोन चार चार पांच सात किंवा 2421285 या नंबराचेर 0832 आमचो पिनकोड नंबर पळोवया. ह्या खिणाक आमचे बरोबर कोण कॉलर आसात. हॅलो हॅलो
1: हॅलो,
0: नमस्कार.
1: नमस्कार.
0: सांगात
1: हा मणिजन शिवाय सावंत उलयता.
0: कशें आसा?
1: बरो आसा.
0: आयज गीत खंयचें दिवया तुमकां?
1: कोयला फिल्मांतलें एक गीत जाय आसलें, सासो के माला पे सिमरू के से गाना.
0: ओके, आणि हे गीत तुम्ही कोणाक डेडिकेट करपाक सोदतात?
1: सगळे लिस्नर हा तेंच्या लागून.
0: येस, चडान चड देव बरें करून. बाब शिवा सावंत आमकां रेग्युलरली येस आमकां रेग्युलरली कॉल केल्ल्या बद्दल, आमची आनी तुमची गितां मागयल्ल्या बद्दल, तुमचो हो मोग सदांच आमच्या मना काळ जावन घर करून रावता. तर म्हाका एक पेनो बेगोबेग फोन उखलात आनी आमकां फोन करात. आमचो फोन नंबर तुमकां हांवें ऑलरेडी सांगिल्लो आसा.

104 मेगाहर्ट्ज एफएम रेनबो तुम्ही ऐकत करिया बोल फोन इन हॅलो चित्रंजन या खिणा कमी ऐकूला आवाज कविता कृष्णमूर्ती यांचो या गीता खातीर कार्यावळीत या खिणा ऐकूया कुमार सानू हांच्या स्वरात हे गीत 1942 अ लव्ह स्टोरी फिल्मा खातीर हो आवाज

105.4 मेगाहर्ट्ज एफएम रेनबो तुम्ही ऐकत आहात कार्यावळ. फोन इन हॅलो चित्रंजन कार्यावळीत या खेळा ऐकूया. कविता कृष्णमूर्ती आणि कुमार सानू हांचं जोडस्वर 1942 लव्ह स्टोरी फिल्मातल्याच या गीता खातीर. ॲक्च्युली ही एका कॉलराची पेशकश आशिल्ली, पूण तांचो कॉल कट जाल्ल्या कारणान तांचे हे गीत हांव वाजयता ह्या खिणाक.

समाजिक न्याय आणि सक्षमीकरण मंत्रालय दिव्यांग व्यक्तीच्या सक्षमीकरणाखातीर राष्ट्रीय पुरस्कार 2026 खातीर अर्ज आमंत्रित करता. भारत सरकारच्या समाजिक न्याय आणि सक्षमीकरण मंत्रालयान वर्स 2026 दिव्यांग व्यक्तीच्या सक्षमीकरणाखातीरच्या राष्ट्रीय पुरस्कारांखातीर ऑनलाईन अर्ज स्विकारूंक राष्ट्रीय पुरस्कार पोर्टल www.awards.gov.in सुरू केला. दिव्यांग व्यक्तीच्या आंतरराष्ट्रीय दिसाच्या निमतान दर वर्षा 3 डिसेंबर हे दिसा प्रतिष्ठेचे नागरी पुरस्कार भेटयतात. दिव्यांग व्यक्ती

0: महिलांच्या सक्षमीकरण आणि आसपावा खातीर केल्ल्या आगळ्या वेगळ्या यत्नां खातीर आणि मोलादीक योगदाना खातीर दिव्यांग व्यक्ती आणि संस्थांचो भोवमान करतात. सर्वसमावेशक वाटेकारपणाक उमेद दिवप आणि शिक्षण, रोजगार, नवो उपक्रम, समाजसेवा तशेंच सुलभताय अशा विंगड क्षेत्रांतली व्हड कर्तृत्वां मुखार हाडप आनी दिव्यांग व्यक्तींक समाजाच्या मुखेल प्रवाहांत हाडपाक गती दिवप हो ह्या पुरस्कारां फाटलो उद्देश आसा. ऑनलायन नामनिर्देशन प्रक्रिया 15 मे 2026 सावन सुरू जाल्या आनी ती 31 जुलय 2026 मेरेन चालू उरतली. नामनिर्देशन फकत राष्ट्रीय पुरस्कार पोर्टल www.awards.gov.in हाचे वरवीच स्विकारतले. परत एकदा ऐकात www.awards.gov.in हाचे वरवीच स्विकारतले. सविस्तर मार्गदर्शक तत्वां खात्याच्या संकेतस्थळार उपलब्ध आसात. संकेतस्थळ www.depwd.gov.in. परत एकदा ऐकात www.depwd.gov.in. निमाणी तारीख 31 जुलय 2026.
1: आकाशवाणी पणजी 8:26 जाल्ली आसात. आमच्या स्टुडियोतल्या घड्याळाचेर आनी कातारांच्या कार्यावळींतले हे निमाणे कातार. शॅरॉन मोंतेरो हांचो आवाज.

0: मुगळकपणे या कथारा सांगा आता कायची ही कथारांची कार्यावळ हांगा सप्ताह हांव अंजली तुमचो निरोप घेता. या कार्यावळींतल्यान आता कातारांच्या कार्यावळीन आमी मेळटली फाल्यां सकाळी 8:15 कांय खिणात आयकुपाक रावात गीतां सदाबहार.
1: नोटीस इनवायटींग प्रोग्राम प्रपोजल्स म्हळ्यारूच NIPP अंतर्गत आकाशवाणी कंटेंट सोर्सींग धोरणाच्या खाला 31 जुलै 2026 मेरेन प्रस्ताव मागयता. इच्छुक अर्जदारांनी NIPP सविस्तर म्हायती खातीर prasarbharati.gov.in/NIPP आणि akashvani.gov.in/files/NIPP.PDF ह्या दोन संकेतस्थळांक भेट दिवची. प्रस्ताव सादर करपाची निमणी तारीख जावन आसा 31 जुलै 2026. येयात सहभागी जायात आणि तुमचे प्रोग्राम प्रपोजल्स आमचे मेरेन पावयात.

105.4 मेगाहर्ट्स एफएम रेनबो 8:32 आणि 5 सेकंद झालेले असतात आमच्या स्टुडिओतल्या घड्याळाचेर. तुमका सगळ्यांक मायेमोगाचो येवकार सदाबहार गीतांच्या कार्यावळीत. कार्यावळीची सुरुवात करूया किशोर कुमार हांच्या स्वरातल्या या गीतांत.

बातो बातो में आशा भोसले आणि किशोर कुमार हांचो जोडस्वर राजेश रोशन, संगीतकार आणि गीतकार अमित खन्ना. 105.4 मेगाहर्ट्झ एफएम रेनबो तुम्ही ऐकतात कार्यावळ सदाबहार गीतांची. कार्यावळीत या खेळणा ऐकूया लता मंगेशकर आणि नितीन मुकेश हांचो जोडस्वर. नूरी फिल्मा खातीर हो जोड आवाज जान निसार अख्तर हांची ही गीतरचना.

आशा भोसले आणि किशोर कुमार हांचो जोडस्वर या गीताक 105.4 मेगाहर्ट्झ एफएम रेनबो तुम्ही ऐकतात कार्यावळ सदाबहार गीतांची. कार्यावळीत या खिणाक ऐकूया खानदान फिल्म.

अब्दुल्ला फिल्म खातीर मोहम्मद रफी हांचो स्वर या गीताक आर डी बर्मन हांचे संगीत गीत रचना आनंद बक्षी हांची कार्यावळींतले हे निमाणे गीत या खिणाक

अब्दुल्ला फिल्माकादीर मोहम्मद रफी यांचं हो स्वर आम्ही ऐकलो. आर डी बर्मन संगीतकार आणि गीतकार आनंद बक्षी 105.5 मेगाहर्ट्झ FM रेनबो मोगळेक बेनो कार्यावळीतलं हे निमाणे गीत आम्ही ऐकले. या गीता सांगता का अंजली तुमचं या सदाबहार गीतांच्या कार्यावळीतल्या निरोप घेता. बरोबर 9 वरांचेर आयकुपाक रावात न्यूज ॲट 9 आम्ही सहक्षेपीत करतात आमच्या दिल्ली केंद्रावेल्यान. जाल्यार 9:15 आयकुपाक रावात पश्चिमी संगीताची कार्यावळ ट्युजडे ट्विस्ट. देव तुमकां बरी रात देऊन देव बरें करून.